0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलतं.
1: अश्विनी ये
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
3: आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले।
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा।

रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM प्रस्तुत करत आहे नवरात्री स्पेशल विशेष भाग ज्याचं नाव आहे आंतरिक दिव्यता का आव्हान, ज्यामुळे या नवरात्रीत अनुभवयात भक्ती, शक्ती आणि सकारात्मकतेचा सुंदर संगम. दिनांक 11 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर, दररोज सकाळी 11 वाजता, त्याचेच पुनर्प्रसारण सायंकाळी 5 वाजता. आरजे संजय, आरजे नीतू आणि आरजे ऋत्विक यांच्यासोबत. तर ऐकायला विसरू नका, फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

प्राण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार मित्र हो, मनापासून स्वागत आपल्या सर्वांचं आपल्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे रंग नवे। मित्रांनो, कुठलीही चांगली गोष्ट जीवनात करायची असेल तर ते गाठण्याआधी त्याच्या फायद्याची एक लिस्ट तयार करावी, आणि जर एखादी वाईट गोष्ट सोडायची असेल तर त्याच्याही नुकसानाची एक लिस्ट तयार करावी। ह्याने आपल्याला ते मिळवण्यास किंवा सोडण्यास मदत होते। मित्रांनो, आजचा आपला विषय राग, पण यात आज आपण पाहणार आहोत की रागाचे फायदे आणि रागाने होणारे नुकसान। आता तुम्हाला वाटेल रागाचे फायदे पण आहेत का? तर हो, हे तर पहिल्यांदाच ऐकलं असेल। आज आपण ऐकणार आहोत रागाबद्दल। मित्रांनो, राग हा आपला महाशत्रू आहे ही गोष्ट आधी मान्य करा, कारण बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की क्रोध नैसर्गिक असतो, राग येणं नैसर्गिक आहे। पण नाही, जर राग हा नैसर्गिक असताना तर राग केल्यानंतर आपल्या मनाला शांतीचा अनुभव झाला असता। पण राग ही नैसर्गिक प्रवृत्ती नव्हेच। बहुतेक वेळा घरामध्ये हे पाहण्यात येतं की घरात कुठल्या ना कुठल्या व्यक्तीचा स्वभाव रागिष्ट असतो। लोकांना वाटतं रागाने इतरांकडून काम करून घेता येतात, पण राग म्हणजे त्या व्यक्तीमधील शांतीची कमी। रागाचे अनेक दुष्परिणाम आहेत। शरीरावर वाईट प्रभाव तर पडतोच, पण आपल्याला आयुष्यभर गोळ्या खाण्यास भाग पाडतात। त्याचबरोबर निरर्थक राग करण्याची सवय लागते आणि इतरांच्या मनात आपली रेस्पेक्ट, आपला आदर कमी होतो। इथे एक आपण गोष्ट पाहूया। एकदा एक मुलगा ज्याला खूप राग यायचा, त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं की तू जेव्हा जेव्हा राग करशील ना तेव्हा तू भिंतीवर एक खिळा ठोकायचा। काही दिवसांनी त्या मुलाच्या लक्षात आलं की तो नकळत किती राग करायचा, कारण त्याची भिंत खिळाने भरली होती। त्याला याची जाणीव झाली होती। त्याने आपल्या वडिलाला हे सांगितलं तेव्हा वडील म्हणाले, एक काम कर, जेव्हा जेव्हा एखाद्याच्या रागाला शांतपणे तू सामोरं जाशील ना तेव्हा तेव्हा एक एक खिळा भिंतीतून काढून टाक। काही दिवस त्या मुलाने लक्ष देऊन हे कार्य केले आणि वडिलांना सांगितलं की एकही खिळा भिंतीत उरला नाही आणि आता माझी राग करण्याची प्रवृत्ती पण निघून गेली। आता मी शांतपणे एकूण गोष्टी समजून कार्य करतो। यावर वडील म्हणाले, बाळा, तू परत जा आणि त्या भिंतीला बघ। जरी तू खिळे काढले असतील तरी छिद्र तिथे आहेत, म्हणजेच राग आपण करतो पण त्याचा प्रभाव इतरांच्या हृदयात खिळ्याप्रमाणे लागतं आणि बराच वेळ जातो रिकवर व्हायला। मित्रांनो, कधी कधी ते छिद्र बुजतच नाहीत आणि क्रोध अग्नी बदल्याच्या भावनेत बदलते। जर कोणाचा बदला घेतला तर तो आपला बदला घेणार। या प्रकारे ही साखळी प्राणांत चालत जाते आणि त्याच्या नंतरही कायम राहते। म्हणून आता याला इथेच थांबवू। इथे घेऊयात मित्रांनो छोटासा ब्रेक आणि परत भेटूया याच विषयावरती।

0: नमस्कार, आपने एक तहत रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार, मी आहे शुभांगी आणि आपण ऐकत आहात आपला कार्यक्रम रंग नवे। मित्रांनो, रागाबद्दल आपण बोलत होतो। ही रागाची नकारात्मक ऊर्जा जी आहे ना, त्याला सकारात्मक ऊर्जेमध्ये परिवर्तन करा। चला तर ऐकू याच्यावरती एक गोष्ट। मंदिरात प्रवेश करत असताना राजाने त्याच्या पायाचे पादुका द्वारपालाच्या ताब्यात ठेवले। द्वारपालाच्या लक्षात आलं की पादुकांवरती धूळ साठली आहे। त्याने कपड्याने ते पुसायला घेतलं। कपडा थोडा मळलेला होता, पादुका थोडे अधिकच मळले। राजा परत आला, त्याची नजर पडली आणि राजाला खूप राग आला। त्यांनी कडकपणे विचारले, ही घाण कुणी केली? द्वारपाल भयभीत झाला आणि म्हणाला, क्षमा करा महाराज, सेवकाकडून हे विसरून झालं। पण वाक्य पूर्ण होण्यापूर्वी त्याच्या डोक्यावर पादुकाचा धारदार झटका लागला। डोके फुटले, रक्त वाहू लागलं होतं। राजा तर राजभवनात गेला, पण सुडेच्या ज्वालेत पेटलेला हा द्वारपाल त्याच्या घरी गेला। त्याचे अन्न पाणी घेण्यास बंद झाले। जेव्हा बायकोने हे पाहिलं, तेव्हा तिने त्याला विचारलं, स्पष्ट केलं की आपण या अग्नीत आपल्या शक्तींचा नाश का करताय? जर सूड घ्यायचा असेल तर सूड घेण्याचा मी तुम्हाला योग्य मार्ग सांगते। उठा। बायकोच्या सल्ल्यानुसार तो उठला। त्यांनी आंघोळ केली, थोडं खाल्लं आणि मग बायकोच्या सांगण्याप्रमाणे तो वाराणसीला अभ्यास करण्यासाठी निघून गेला। 10 वर्षाच्या कठोर अभ्यासाचा नंतर तो आचार्य म्हणून परत आला। इथे एक दिवस राजाने आपल्या अस्वस्थ आईच्या उपचारासाठी यज्ञ केला आणि याच आचार्याला यज्ञाचा ब्राह्मण म्हणून नियुक्त केलं। यज्ञ पूर्ण झाल्यानंतर दक्षिणा म्हणून त्याने राजाचे कोणतेही जुने पादत्राणे मागितले आणि दररोज त्याची उपासना करण्यास सुरुवात केली।

एके दिवशी राजाने आपल्या जुन्या पादुकांबद्दल इतका आदर आणि आसक्तीचे कारण विचारले. द्वारपाल म्हणाले, राजन, त्यांच्या कृपेमुळे आज मी या पदावर आहे आणि माझा सन्मान झाला. आणि त्यानंतर त्यांनी संपूर्ण घटना जी घडली होती ती सांगितली. हा विचित्र सूड पाहून राजा भारावून गेला. त्यांनी द्वारपालाचा गौरव केला आणि राजपुरोहित हे पद त्याला बहाल केले. द्वारपालाने सूडाच्या अग्नीत जळण्याऐवजी स्वतःच्या संशोधनाचा मार्ग उजळून टाकला आणि त्या प्रकाशाने त्याला इतकं चमकवलं की राजाला स्वतःला झुकावे लागले. ह्या गोष्टीतून मित्रांनो इतकंच समजतं की आपल्यात अनायास प्रवेश झालेल्या रागरूपी ऊर्जेला चांगल्या रीतीने वापरावे, ज्याने इतरांचं भलं होईल आणि वैरीही मित्र होईल. आणि अशाच प्रकारचं जिवंत उदाहरण म्हणजे संत ज्ञानेश्वरांचं त्यांचं उदाहरण आहे, ज्यांच्या क्रोधाग्नीने मुक्ताईने भाकरी भाजले, त्या ज्वालेला चांगल्या कार्यात लावून लाभ घेतला. म्हणून जर राग सोडता येत नसेल तर त्याला परावर्तित करा. मित्रांनो इथे घेऊ छोटासा ब्रेक, थोडासा विचार करा या विषयावरती, परत भेटूया एक सुंदरशा गीतानंतर.

मी आहे शुभांगी आणि आपण ऐकत आहोत विषय चालला होता रागाबद्दलचा. रागाऐवजी इतरांवर दयाभाव रहम भाव ठेवायला शिकले पाहिजे, कारण चुका सगळ्यांकडून होतात. इथे राग करण्याऐवजी समोरच्याला आपला वेळ घालून काम कशा प्रकारे नीट करायचं हे शिकवा, म्हणजे ते आपले मित्र बनतील, आपली शक्ती बनतील. या उलट रागामुळे आत्म्याची सारी शक्ती नष्ट होते आणि तो कमजोर होतो. म्हणून तर राग केल्यावर शरीर काय तर मस्तिष्क पण हलतं आणि आपण दिवसभर अस्वस्थ फील करतो. म्हणतात ना, रागाने घरातले पाण्याचे मडके पण सुकून जातात. हेच नव्हे तर रागासोबत ईर्षा, घृणा, द्वेषभाव हे सगळं रागाचे मूल बाळ सुद्धा त्याच्यासोबत येतात. आज घराघरामध्ये महाभारत हे रागाच्या आपल्या वृत्तीमुळेच ना. मित्रांनो, घरामध्ये शांत वातावरण ठेवण्याची जबाबदारी सगळ्यांचीच असते ना. जर एखाद्याचा राग आला तर युक्तीने त्याला सामोरं जावा. उदाहरणार्थ, जेव्हा घरातील एखादी व्यक्ती असे म्हणते की अरे तू हे काय केलंस, रागू नका, सफाईही देऊ नका, परंतु मनामध्ये परीक्षण करा. आपण काय करतो, लगेच प्रतिउत्तर देतो, पण नाही, मनामध्ये परीक्षण करा. जर चूक असेल तर सॉरी म्हणा, चूक नसेल तर मनात विचार करा की त्याची कार्य करण्याची पद्धत आणि माझी कार्य करण्याची पद्धत वेगळी आहे, पण दोघेही बरोबर आहेत. पण उलट उत्तर देऊ नका. नेहमी हे ईश्वराचे महावाक्य लक्षात ठेवा, जर आपण सत्य आहोत आणि सत्य मांडायची सांगण्याची पद्धत जर चुकीची असेल तर ते सत्य सत्य नसतं. हा, स्वयंपाकावरून जर कोणी आपल्याला ओरडलं तरी नाराज होऊ नका, कारण चुका सगळ्यांकडून होतात. कर्माच्या फळांची अपेक्षा नको. तुम्ही तुमचा 100% प्रयत्न केला हे तुम्हाला माहिती ना. चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस. शेवटी एवढंच सांगेन, देवाने आपल्या सगळ्यांना सद्गुण रूपी चावी दिलेली आहे. फक्त आपण त्याला ना उजव्या बाजूला फिरवायच्याऐवजी डावीकडे फिरवतो. म्हणून खजिना असूनही आपण भाग्यहीनच राहतो. म्हणून म्हणते मित्रांनो, बदला न लो लेकिन बदल के दिखाओ. धन्यवाद.

नमस्कार, मी वर्षा उसगावकर. तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा.

0: अहो ऐकलत का? हो आमचा रेडिओ पुणेरी, हो आमचा रेडिओ पुणेरी.
1: सुनो सुनो, अरे सुनो सुनो, ए भाई और बहनो, अरे मदन भाई छगन भाई, सांबड़ो रे सांबड़ो, ओ राघोबा ओ दोंडीबा, आईका ओ आईका, ओ जर्नल सिंह, ओ जर्नल सिंह, अरे तू भी सुनो पापे.

रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM प्रस्तुत करत आहे नवरात्री स्पेशल विशेष भाग ज्याचं नाव आहे आंतरिक दिव्यता का आव्हान, ज्यामुळे या नवरात्रीत अनुभवयात भक्ती, शक्ती आणि सकारात्मकतेचा सुंदर संगम. दिनांक 11 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर, दररोज सकाळी 11 वाजता, त्याचेच पुनर्प्रसारण सायंकाळी

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।
2: आप सुन रहे हैं रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।

0: आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद घेऊया.
1: मेक इन इंडिया पात्र परिचय वेदांत यश आदित्य प्रकाश आकाश आदित्य पंकज सैंडी उन्नति लेखिका सुधापुरी.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले।
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा आनंद लुटा।
2: अजी सुनते हो?
3: हाँ सुनी तो रहा हूँ।
2: क्या सुन रहे हो?
3: रेडिओ पुणेरी आवाज।
2: ओ रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां।

0: नमस्कार रसिक श्रोत्यांनो, बात पुरानी बड़ी सुहानी या कार्यक्रमात मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही ट्यून केले आहे 107.8 रेडिओ पुणेरी आवाज। मित्रांनो, कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपण एक गीत ऐकलं होतं, त्या गायकाच्या जीवनाचीच कहाणी आज आपल्याला ऐकायची आहे। तत्पूर्वी मित्रांनो, सध्या देशामध्ये लॉकडाऊनचा काळ चालू आहे, त्यामुळे सरकारी नियमांचं काटेकोरपणे पालन करा, स्वस्थ रहा, घरीच रहा, कुठेही बाहेर जाऊ नका, गरज असेल तरच बाहेर पडा। मित्रांनो, आज आपण ज्यांच्यावर कार्यक्रम करणार आहोत ते आपल्या सर्वांचे लाडके गायक मोहम्मद रफी यांचा स्मृतिदिन या आठवड्यातच 31 जुलैला आहे। 31 जुलै 1980 या दिवशी मोहम्मद रफी यांचं निधन झालं। त्यांचा आज 40वा स्मृतिदिन या आठवड्यात आपण पाहत आहोत। यानिमित्ताने आपण रफी यांच्या संपूर्ण संगीतमय कालखंडाचा आढावा घेणार आहोत। हा आढावा घेताना आपण 3 भागांमध्ये हा आढावा घेऊ। त्यातला पहिला भाग आज आपण सादर करतोय। मित्रांनो, रफीच्या गाण्यांनी तुम्हाला काय दिलं असा जर प्रत्येकाने प्रश्न विचारला तर प्रत्येकाचं वेगळं जरी उत्तर असलं तरी मला वाटतं रफीच्या गाण्यांनी किंवा एकूणच सुवर्ण संगीतातील गाण्यांनी, जो सुवर्ण काळ होता, त्यांनी तुम्हाला जीवनाचा आणि जगण्याचा अर्थ आपल्या पिढीला दिला होता। आणि ह्या गाण्यांवर कित्येकांनी आपलं भाव स्वप्न देखील या गाण्यांवर आधारित होते। मित्रांनो, मोहम्मद रफी आज जाऊन 40 वर्ष असले तरी आज सगळीकडे मोहम्मद रफीचा आवाज आपल्याला ऐकू येतो, त्याची गाणी ऐकू। काय मोहम्मद रफीच्या आवाजाची जादू, कुठले त्याचे चित्रपट होते, याचाच आपण आज आढावा घेणार आहोत। आणि यासाठी माझ्यासोबत आहेत आपल्या तुम्हाला श्रोत्यांचे लाडके श्री मधु पोद्दार, चित्रपट अभ्यासक। पोद्दार सर, तुमचं या कार्यक्रमात मनापासून
1: धन्यवाद। धन्यवाद
0: सर। आपण रफीवरती कार्यक्रम करतो आहोत, मोहम्मद रफी या पार्श्वगायकावर, आणि त्याची आपण 3 भागांमध्ये त्याची विभागणी केली आपण। आणि त्यातला पहिला भाग जो आहे 50वं दशक, हे भारतीय चित्रपटाचं देखील अगदी ज्याला सुवर्ण काळ म्हणतो असं दशक होतं। यात सर्वच कलाकार, सर्व गायक कलाकार असतील, गीतकार असतील, संगीतकार यांनी अगदी सर्वोच्च त्यांची जी हे होती कामगिरी या कालखंडात केली होती, या दशकामध्ये केली होती। आणि रफी सुद्धा याला अपवाद नव्हता, रफीची सगळी छान छान गाणी या दशकामध्ये आलेली होती। तर रफीवर जेव्हा तुम्ही या दशकाकडे पाहता आणि रफीचा स्वर पाहता तर तुम्हाला काय वाटतं?
1: रफीच्या स्वराने, रफीचा स्वर हा अजरामर स्वर आहे,
0: बर,
1: अक्षय स्वर आहे, त्याला मरण नाहीये। म्हणजे पूर्वी आपल्याकडे पुराणात कल्पना होती ना, काही मृत्युंजय अशा व्यक्ती होत्या, तसे आता तसं शक्य नाही, पण त्यांच्या कलाकृती मृत्युंजय असतात। तसा रफीचा स्वर हा मृत्युंजय स्वर आहे, त्याला मरण नाही, आणि तो पिढ्यानपिढ्या सगळ्यांना आनंद देणारा असा स्वर आहे। कारण रफीने सर्व प्रकारची गाणी गायली आहेत। सगळ्यात महत्वाचं मला काय वाटतं रफीच्या बद्दल सांगू का, तो कलावंत म्हणून जेवढा मोठा होता ना तितकाच किंबहुना त्याहूनही अधिक माणूस म्हणून तो फार मोठा होता।
0: खरोखर खरोखर। आणि जेव्हा आपण छोट्या छोट्या संगीतकारांकडे त्याने गायलेली गाणी पाहतो त्यानंतर मोठे पण जास्त अधोरेखित होत।
1: अहो, त्याने छोट्या छोट्या संगीतकारांना इतकी मदत केलेली आहे। प्रचंड, एक पाकिस्तानात गेलेले संगीतकार होते निसार बाजमी नावाचे,
0: बर,
1: आणि त्यांना कोणी गायक मिळत नव्हता, रफीने 1 रुपया मानधन घेऊन त्याचं गाणं गायलंय।
0: क्या बात है।
1: त्यांनी शिवराम जे होते ना, त्यांचा उंची हवेली नव्हता चित्रपट, तोही असा लो बजेट होता, त्यामुळे कोणी गायला तयार नव्हतं, आणि रफीने केवळ 50 रुपये मानधनात गाणं गायलंय त्यांच्याकडे। दौलत के झूठे सहारो, ते जे गाणं आहे ना, सहारो में होती ते नशे में होती, ते गाणं प्रचंड गाजलेले, बिनागत गाजलेले गाणं आहे 55 झाले ते। तर अशी खूप उदाहरणं आहेत त्याची, खूप उदाहरणं आहेत रफीची। पण मला काय वाटतं माहिती

0: आपण या दशकातल्या रफीची जी सुरुवात झाली ना 50 दशकात, खरं म्हणजे रफीची सुरुवात त्याच्याही आधीच्या 40 दशकात झालेली आहे.
1: 40 दशकात
0: आणि तो नशिबवान अशा अर्थाने, बरं का, मी त्याला असं म्हणतो, एक तर त्यानं सैगलचा आशीर्वाद मिळाला होता.
1: हो हो हो.
0: लाहोरला एका सभेत सैगल ऐवजी हा माईकचा काही प्रॉब्लेम झाला म्हणून हा जाऊन तिथे गायला आणि सैगल इतका खुश झाला, तो म्हणला तू कल के बहुत बड़े कलाकार हो, त्याला आशीर्वाद दिला. इतकंच नाही, मी भाग्यवान का म्हणतो नुसता हा आशीर्वाद, पण त्याला सैगल बरोबर गायची सिद्धी मिळाली.
1: हो हो हो.
0: ज्या शाहजहानमध्ये एका गाण्यामध्ये बरोबर तो कोर्समध्ये का होईना, पण सैगल बरोबर गायलाय. आणि त्याहून या आधी मला जी अतिशय आवडती गायिका पाकिस्तानची नूरजहान, तिच्याबरोबर रफीचं डुएट आहे
1: जुगनेमध्ये,
0: म्हणजे हा जुगनेमध्ये, म्हणजे 40 दशकात ही अशी भाग्याचे क्षण त्याच्या आयुष्यात होते. पण काय झालं माहितीये का, रफीला सूर सापडला नव्हता. रफी हा सैगलच्या प्रभावाखाली होता. आणि जेव्हा 51 साली दिदार चित्रपट नौशादकडे आला तेव्हा नौशादने त्याला सांगितलं, रफी नौशादकडे पूर्वी गायला होता, दिल्लगी होता, मेला किंवा दुलारी असे चित्रपट गायला होता. पण रफीने, रफीला नौशादने काय सांगितलं की तू जर सैगलच्या प्रवाखाली गातच राहिला ना तर तू पुढे येणार नाहीस, तुझं काहीतरी असं आलं पाहिजे. रफीने त्याला विनंती केली की तुम्ही माझा आवाज खुलवण्यासाठी तुम्हीच काहीतरी वेगळं मला गायला द्या. आणि ते जे गाणं होतं ना ते म्हणजे मेरी कहाणी भूलने वाले,
1: वा वा, तेरा जहां आबाद रहे,
0: तेरा जहां आबाद रहे. आणि या गाण्यापासून रफीला सूर सापडला. मग पुढे त्याला मागे बघावंच लागलं नाही.
1: 50 दशकामध्ये रफी आणि नौशाद हे कॉम्बिनेशन खूपच गाजत होतं. त्यातल्या त्यांनी आता पहिल्या 2-3 सिनेमाची आठवण दिली होती. आणि एक अंदाज नावाचा सिनेमा पण होता 1949 चा, ज्यात
0: अंदाजमध्ये काय गंमत होती माहिती का, दिलीप कुमारला, ज्या दिलीप कुमारला रफीचा नंतर कायम आवाज होता त्या दिलीप कुमारला नेमका मुख्य स्टारच होता.
1: हो.
0: आणि राजकपूरला दिलीप रफीचा आवाज होता.
1: हो हो हो.
0: पण नौशादचा तर तुम्ही विषय काढताय म्हणून सांगतो की नौशाद आणि याचा 52 साली जो बैजू दौरा आला ना,
1: हो,
0: त्या बैजू दौऱ्यापासून मग पुढे किती पैसा वगैरे त्यानं मागे बघावंच लागलं नाही रफीला. बैजू दौरा 1952 हे साल भारताच्या दृष्टीने, हिंदी चित्रपट सृष्टी आपल्या तुम्हाला रसिकांच्या दृष्टीने का महत्वाचं आहे, तर बैजू दौराला आपल्याला रफी सापडला, खरा रफी तिथंच खरा जास्त जोरात आला, बरं का. तर त्याहून दोन महत्वाच्या गोष्टी 52 साली घडल्यात, त्या म्हणजे फिल्मफेअरचे अवॉर्ड 52 म्हणजे 53 जरी दिले गेले ना तरी 52 चित्रपट त्यांनी विचारात घेतलेत 53 आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुमचा आमचा सर्वांचा आवडता कार्यक्रम बिनागाव गीतमाला हा 52 साली सुरू झालाय. म्हणजे 52 साल हे फार महत्वाचं साल आहे. त्यामुळे 52 हा जो बैजू बावरा चित्रपट आहे ना, आणि बैजू बावरा सगळी गाणी रफीचे.
1: आणि रफीने या सिनेमामध्ये दरबारी कानडा असेल, चोटी असेल, तोडी असेल, भैरवी असेल, पालखंड असेल,
0: धमाल धमाल करून
1: गरुड मल्हार पुरिया बागेश्री सगळ्या रागांवर आधारित गाणी त्याला गायली होती.
0: सुवर्ण महोत्सव झालेला बैजू बावरा चित्रपट आणि ही गाणी प्रचंड गाजली.
1: म्हणजे त्यातलं ओ दुनिया के रखवाले असेल गाणं, प्रचंड
0: ओ दुनिया के रखवाले आहे, बरोबर आहे. किंवा इन्सान बनो हा गुजरी तोडी आहे.
1: हो.
0: आपण पिझ्झ्यातलं गुजरी तोडी ऐकतो ना, याच्या काळजाची तार कोणी तोच गुजरी तोडी इकडे आधी याने वापरलाय.
1: हो. आणि त्यासोबतचं तू गंगा की मौज मै हे गाणं
0: भैरवी ही तर प्रचंड गाजलेली.
1: आणि अशा पद्धतीने नौशाद, रफी आणि दिलीप कुमार असा एक परत प्रवास सुरू झाला होता.
0: हो.
1: आणि यांना परत शकील बनवण्याची सुद्धा साथ होती.
0: हो. आणि त्यांचे एकसेच चित्रपट 52 आन आहे,
1: आन आहे,
0: नंतर दिवाण आहे, म्हणजे आधीचे शबाब बैजू बावरा नंतर पटकन आलेले चित्र म्हणजे शबाब आहे, बालम
1: वादा करके,
0: वादा, नंतर यही अरमान लेके, घरच्या निकले, मन की दीद मतवारी बाजू
1: वगैरे, मन की दीद काय सुंदर गाणं,
0: सुंदर गाणं. नंतर अमर होता, उडन खटोला होता.
1: हो.
0: उडन खटोला तर 3-4 गाणी होती, हो दूर के मुसाफिर, मोहब्बत की राहो मी चलना संभल के, किंवा ना तुफा से खेलो, अशी सुंदर एकसेप्ट गाणी होती.
1: आणि भारतातला पहिला तसा रंगीत सिनेमा जो आन होता, यात सुद्धा रफीची खूप छान गाणी होती. दिल में छुपा के प्यार का तूफान,
0: प्यार का तूफान ले चले, हे तर गाणं फार गाजेल गाणं आहे. बरोबर
1: आहे. मन मेरा एहसान
0: एहसान अरे नाटान, हो, हे गाणे, ते सगळीच गाणी गाजली होती. आणि म्हणजे सगळी गाणी छान होती, सेहजान होती सगळी. आणि रफीची बरीच गाणी आहेत त्यात. रफीची खूप गाणी.

0: पुढे मग अमर होता, उडन खटवला होता त्यांचा.
1: हो, उडन खटवला होता. मदर इंडिया होता 57
0: हो.
1: मदर इंडिया सुद्धा सगळी सहजाने होती बरं का युपीच्या याच्यावरती. नाम नाही भगवान किंवा दुखभरे दिन भितरे भया किंवा गाडीवाले गाडी धीरे आगरे हे सगळी लोकगीत आहेत. आणि सुंदर म्हणजे रफीने फार छान गायली आहेत. पण मला गंमत वाटतं बरं का, 58 सोनी वाईवाल नावाचा चित्रपट होता, त्यात सुद्धा युपीचंच परत म्युझिक होतं बरं का. आने वाले को आना होगा ते जे गाणं आहे ना, ते त्यातलं गाणं होतं. आणि 60 जो मुघल आजम आहे ना, याने तर धमालच करून टाकली.
0: त्यातलं ते जिंदाबाद जिंदाबाद आहे, जिंदाबाद.
1: मला काय वाटतं माहिती का, हे जे 50 आहे ना, हे तसं गोल्डन टच वर आहे. म्हणजे बारीक बारीक संगीतकारांची सुद्धा गाणी वाजली आहेत.
0: हो हो हो.
1: पण हे खरं दशक 4 संगीतकारांचं होतं.
0: हो.
1: आता आपण नौशादचा उल्लेख केला ना, नौशाद मिया, शंकर देवकिशन, सचिन देव बर्मन आणि ओपी नय्यर.
0: आता आपण ओपी नय्यरच्या रफीने देव ओपी नय्यरकडे या दशकात गायलेली गाणी तसं तर आपण पाहू लागलो. तर पहिल्यांदा मला आठवतो ते आरपार.
1: हो, आरपार मध्ये मारबत करलो जी भरलो हे जे गाणे ते फार गाजलेलं आरपार बदल.
0: आरपार आरपार सिनेमाच खूप म्हणजे गुरुदत्ता सिनेमा होता.
1: आरपारला गुरुदत्ताला सूर सापडला असं झालंय. ओपीचं नावही झालं त्या. पण गुरुदत्ता आधी जो चित्रपट होता तडेल पडे होता बाजी नावाचं पिक्चर. आणि आरपारपासून मग गुरुदत्त लोकांनाही माहीत झाला आणि त्यालाही सूर सापडला असं झालं.
0: त्यानंतर सीआयडी एक सिनेमा होता, सीआयडी, ज्यात रफीची परत 2 गाणी होती चांगली, 3 गाणी होती रफीची त्या.
1: हो, रफीची होती
0: आणि त्यात हे जे गाणं होतं त्याला बिनाचा टॉपचा दर्जा मिळाला होता.
1: जानेवारी मुश्किल जीना
0: जरा हात
1: लेखक पहिला प्यार होतं.
0: हो हो, आखोवी
1: आखोवी आखोवी हे गाणं होतं.
0: आणि मला वाटतं याच 1 वर्ष आधी 1955 ला Mr. & Mrs. 55
1: त्यात 2 गाणी होती रफीची, जाने कहा
0: मेरा जिगर गया,
1: जिगर गया जी ते जॉनी वॉकर त्याची ती दोघांवर अस्तित्व झालं होतं. ते गाणं सुद्धा रफीचं पाहिजे.
0: आपले जे राजू भारतन आहेत त्यांनी 10 जे सर्वोत्कृष्ट दिवस त्यात या गाण्याचा
1: उल्लेख केला आहे. बरोबर आहे.
0: त्यात चल दिए बंदा नवाज नवाज एक पण गाणं होतं.
1: असं गाणं होतं. हो बरोबर, त्यात ते गाणं होतं. थ्रू इंटरनॅशनलच्या चित्रपटात गाणीचा अख्तरची गाणी होती, गरीब जाने के हमको ना तुम दगा देना.
0: हो, तुम्ही
1: असं छान गाणं होतं ते.
0: हो हो.
1: खरी म्हणाली आणि माझ्या म्हणजे ओपिनियनला अवॉर्ड मिळालं त्या पिक्चर. तो म्हणजे नया दौर, बिहार चोप्राचा नया दौर होता. त्यात 101 गाणी होती. साखी हान बडाना होतं.
0: हो,
1: पंजाबीची सगळी गाणी, जब जब गुल्फे तेरी, आना है तो, हो मांगे साथ तुम्हारा टांगेच्या ठेक्यावर, आना है तो आ रहा हमें, आणि हे देश आहे वीर जवानो का, भांगडा डान्स.
0: आणि
1: एक गाणी होते
0: जॉनी वॉकरला जे गाणं होतं.
1: हो, माय बंबई का बाबू, नाम मेरा अंजाना. बरोबर आहे.
0: हे पण सुंदर गाणं होतं.
1: काय एक गप्प सांगतो, मोहम्मद रफीने बऱ्याच अभिनेत्यांच्या स्टाईलने गायला नंतर सुरुवात केली. पण ती 60 नंतर 50 दशकात त्याने फक्त जॉनी वॉकरसाठी त्याची गाणी अशी आहे की जॉनी वॉकर स्टाईलने त्याने गायली. आता मग असं हे मुश्किल काय, हे मै बंबई का बाबू काय, तुमच्या डोळ्यापुढे रफी येत नाही, तुमच्या डोळ्यापुढे जॉनी वॉकरच येतो.
0: हे मला म्हणजे अभिनेत्याचा त्याचा अभिनयाचा सुटेबल असा आवाज तो द्यायचा.
1: अगदी. त्या 50 दशकात त्याने फक्त नंतर त्याने इतरांचे जे राजेंद्र कुमार किंवा शम्मी कपूर किंवा हे नंतर, पण त्या 50 दशकात गंमत काय होती माहिती का, त्याचा रेकॉर्डिंग बघायला भारत भूषण यायचा, प्रदीप कुमार यायचा.
0: बर बर बर.
1: ही मंडळी त्याचा रेकॉर्डिंग बघायला यायची आणि उलटा प्रमाण जबर का, म्हणजे रफी पुढच्या दशकात काय झालं, रफी त्यांच्या बरोबर गायला लागला. पण इथे रफीच्या हरकती मुरकती बघून ते कसे ऍक्टिंग करायचे अशी उलटी गमत होती 50 दशकात.
0: आणि याच दशकामध्ये ज्याची पुढे रफीची खूप जोडी चांगली बनली असं शम्मी कपूरचा
1: तुमच्या देखाने फार धमाल केली. तुमच्या देखातली सगळीच्या सगळी गाणी होती ना,
0: म्हणजे
1: सांगितलं मुख्य तुमच्या देखा हे गाणं होतं हमने छुपने वाले सामनिया किंवा आये है दूर से जवानी आहे मस्त मस्त भिंती आहे किंवा सरपटे पे लाल सगळ्यांच्या सगळी गाणी हिट.
0: आशा
1: आणि ओपीमुळे शम्मी कपूरला एक ब्रेक मिळाला.
0: हो,
1: स्वतः शम्मी कपूरने मान्य केलं.
0: हो हो हो. म्हणजे त्याचा खऱ्या अर्थाने मेक ओव्हर दिसून झाला त्याचा शम्मी
1: कपूर. हो हो.
0: हिट स्टार म्हणून त्याला मान्यता
1: तेव्हापासून.

0: तेव्हा पासून खरा त्याचा जन्म झाला शंभर कपूरचा, खऱ्या शंभर कपूरचा. त्यानंतरही आहेत बरं का त्यांची उठ्यात फागुन नावाच्या चित्रपटातलं त्यांनी कमाल केलं. पियू रागावर सगळी गाणी आधारित होते. उठके मत जाना मै सोया के मीचे किंवा एक परदेशी ही रफीची आणि बाकी आशाची गाणी सगळी पियू रागावर आधारित चमत्कार होता. एक अठ्ठावीस मली रागिणी होता त्यात मनमोरा बावरा होतो. सोनी की चिड्यामध्ये आपल्याला जे आवडतं गाणं साहिरचं गाणं रात भरता आहे मेहमान देरा
1: किसके रोके
0: किसके रोके रुपा आहे सगळ्या हे रफीचं अप्रतिम गाणं आहे. आणि कल्पना चित्रपटचं तू हे मेरा प्रेम होतं अशी फार छान गाणी होती या पन्नासच्या दशकात.
1: रात भर का है मेहमा अंधेरा हे जे गाणं आहे पूर्वी आम्ही निबंधामध्ये लिहायचं बरं का हे ओळी ह्या आशावाद आणि त्या काळातली जी गाणी होती ना ती सगळ्या रसिकांच्या भावविश्वाशी जोडली गेली होती. त्यामुळे त्या काळातल्या साहित्यामध्ये असेल कवितांमध्ये असेल कादंबऱ्यांमध्ये असेल हे अशा गाण्यांचा उल्लेख कायम असायचा तिथे. तर मला वाटतं आता नाही आता ब्रेकची वेळ झाली पोद्दार सर आपण आता ब्रेक घेतो आणि ब्रेकच्या नंतरचा जो भाग आहे त्यामध्ये आपण शंकर जय किशन आणि सचिन
0: सचिन.

0: ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. बात पुरानी बडी सुहानी या कार्यक्रमात मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आपण ट्यून केले आहे 107.8 रेडिओ पुणेरी आवाज. मित्रांनो, रफी यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्याच्यातल्या पहिल्या भागात आज माझ्यासोबत ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक आणि लेखक मधु पोद्दार सर आहेत. पोद्दार सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पोद्दार सर, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी नौशाद आणि ओपी नय्यर यांचं 50s रफीसोबतचं जे काही कॉम्बिनेशन याबद्दल बोलत होतो. याच काळात आणखी दोन संगीतकार होते ज्यांच्याबद्दल रफीची खूप चांगली गाणी आपल्याला ऐकायला मिळाली होती. त्यात एक होता शंकर जयकिशन. तर शंकर जयकिशन खरं प्रामुख्याने आरकेचा संगीत करतो. आरकेच्या चित्रपटात मुख्य स्वर असायचा, पुरुष स्वर जो असायचो मुकेश कुमार यांचा असायचा. आणि रफीला त्यामुळे तुलनेनं कमी गाणी असायची. तर 1955 बसंत बहार एक सिनेमा होता, त्यात रफीची चांगली गाणी होती. त्यामध्ये
1: शास्त्रीय गाणी होती सगळी.
0: हा,
1: बडी देर भाई, भाई, भाई.
0: हो, तर तुम्हाला अजून काय काय शंकर जय किशन आणि
1: शंकर जयकिशनचं काय माहिती का, त्यांचा पहिला चित्रपट सुद्धा राज कपूरला त्यांनी आवाज दिलाय बरसात मध्ये.
0: हो,
1: जिंदगी में हरदम रोता है राहू. पण आवारापासून बरं का, आवारामध्ये सुद्धा एकच गाणं आहे, पण त्याचा राज कपूरशी काही संबंध नाही. ते नावेतलं
0: गाणं
1: आहे. नंतर शंकर जी किशनने बरं का त्यांना तसं कमी घेतलं बरं का सुरुवातीला. म्हणजे कालीघाटात एकच गाणं आहे, कालीघाटात चाहिरे किंवा पर्वतमध्ये गाणं आहे या बताऊ मोहब्बत नंतर शिकस मध्ये गाणं आहे. नई ते नई जिंदगी से प्यार करके देखते जे ना ते भेट आहे
0: दोघांचं.
1: पोलिश मध्ये दोन तीन गाणी होती मात्र बरं का, आरतीचा पिक्चर असूनही बचे किंवा तुम्हारे है तुमसे किंवा चली कहा कौन से देश, 100 गाणी रफीकडनं त्यांनी करून घेतली होती. पूजामध्ये गाणी होती चल चल रे मुसाफिर चल. सगळ्यात मजा आली होती 400 मधल्या गाणी नाही, ते म्हणजे रमणाऱ्या वस्ता वया
0: काय गाणं
1: होतं. अप्रतिम
0: गाणं.
1: सिमीमध्ये गाणी होती त्यांची, कहा जा रहा है तू आहे जाने वाले,
0: चोरी चोरी
1: चोरी चोरी मध्ये गप्पर का चोरी चोरी राज कपूरचा पिक्चर असतो नाही शंकर जिल्ह्या मुकेश एकही गाणे नाही. पण त्याला मंडळी काय झालंय आणि दोन म्हणजे एक गाणं जाणवकाला नाही बघवलंय
0: तो
1: रफीची गाणी ती दोन्ही
0: ऑनलाईन क्लिअर
1: ऑनलाईन क्लिअर. आणि त्या लॉटरीचं गाणं ती जे गाणं आहे ते मोठीच आवाज आहे त्या
0: गाण्याचा.
1: आता बसंत बहारचा मगाशी आपण उल्लेख केलाच आहे. हलाकूमध्ये गाणं होतं
0: आता
1: इंतजार मे शंकरजीची उत्तम भेट काढायची गाणी ना तर त्यात
0: हे
1: टाकावं लागेल. छान गाणं आहे लता आणि रफीचं आजा काही इंतजार नाही. यहुदीमध्ये गाणं होतं पण एकच होतं यहुदीमध्ये गाणं, ये दुनिया सुरुवातीचं असं कोरस गाणं होतं ते. लव्ह मॅरेजमध्ये मात्र फार धमाल केली. लव्ह मॅरेजमध्ये कहा जा रहा है जाने वाले हे गाणं आहे, धीरे धीरे चल आहे. पण मला बरं का लव्ह मॅरेजच्या गाण्याचा एका गाण्याचा काय उल्लेख करावा लागतो, त्या गाण्याचा एक ओळख तीन कमस्कर पीठ पीठकर या गाण्यामध्ये अशी ओळख आहे सैगल अमर है जिसका हर कोई दिवाना है.
0: हो हो हो,
1: ते मला रफीच्या बाबतीत म्हणा लागतं की रफी गेला तरी तो अमर आहे.
0: आणि त्यांनी त्याच्या गुरुचा देखील उल्लेख त्यामध्ये केला होता त्यामध्ये.
1: करेक्ट करेक्ट, अगदी बरोबर आहे. उजाल्यामध्ये त्याला गाणी आहे पण ते यारो सुरत हमारी से टकराव ते किरकोळ आहे. म्हणजे इव्हन छोटी बहिणी सुद्धा मेहमूदला त्याने एकच गाणं दिलंय ते मै रिक्षावाला.
0: रिक्षावाला बरोबर.
1: शरारत मध्ये मजाच केली त्याने. गाणे अजिबात जिंदगी
0: खरं खरं अगदी.
1: आणि दिल आपला पिकपाचं एक भिकारीचं गाणं आहे जाणे कहा गई. पण बरं का गंमत काय माहिती का, रफीने नायक खलनायक बालकलाकार चरित्र नायक पण एक्स्ट्रा नायक तेही डोळ्यातच असतात. या मंडळींसाठी गाणी तर गायलीच आहेत पण भिकाऱ्यासाठी बरीच गाणी. भिकाऱ्यासाठी
0: भिकाऱ्यासाठी खूप गाणी
1: खूप गाणी गाणी. ज्योतिष रस्त्यावरचा कापड विक्रेता खेळणीवाला तांबेवाल्यासाठी सुद्धा गाणे टांगला होरी मेरा घोडा पेशवरी मेरा ते गाणं टांगवल्याचं.
0: हो हो,
1: फार मजा गेली रफीने. हे शेवटचं गाणं भिकारीचं म्हणून मी अशी आठवण झाली बरं का. रवी जी संगीतकार नेता रवी यांचा जो पहिला पिक्चर वचन, त्यात त्यांनी सगळ्यात पहिलं जे गाणं त्यांच्यासाठी हे केलं होतं ना रवीने, ते सांगितलं म्हणजे ते भिकारीचं गाणं होतं. रवींनी जे गाणं केलं होतं भिकाऱ्याचं गाणं होतं ते.
0: आणि
1: पैसा दे बाबा आणि मग पुढे रवींद्रकडे नंतर खूप गाणी त्यांनी केली आहेत
0: बरं का.
1: पण पहिलं गाणं भिकाऱ्याचं केलंय आणि रवीचं त्यावेळी त्या काळात इतर संगीतकार इतके मोठे होते की रवीला भिकाऱ्यांचा संगीतकार म्हणायचो. पण नंतर रवीने चांगलंच म्युझिक दिलंय,
0: चांगलं
1: तिथं खूप छान गायले ते
0: चौधरीला त्यांचं टायटल सॉंग केवढं सुंदर
1: प्रश्न नाही. खानदान आणि घराण्याच्या गाण्यांना रवीला आवडतात रवीच्या गाण्यांना.
0: हो
1: असं आहे.
0: सर आपण आता सचिन वर्मन यांच्याकडे 50 दशकामध्ये गायलेली गाणी
1: सचिनकडे काय झालं माहितीये का, सचिनकडे सुरुवातीला त्यांनी मन्नाडे हेमंत कुमार आणि किशोर यांचा इतका वापर केला की रफीचा वापर करायला त्यांना 57 उघडलं. 9-11 मध्ये कारण किशोर कुमार हा लहरी होता तो काही वेळा अव्हेलेबल नसायचा, त्यामुळे 9-11 दोघांचा पिक्चर. पण या दोन गाण्यांना म्हणजे कलीचे रूप मी आणि आजा पंचा केला या गाण्यांना रफीचा लागले. कारण तर त्यासामध्ये तर प्रश्नच
0: आहे म्हणजे कळसाध्यायच होता तो
1: कळसाध्याय रफीचा हे मेलो हे तत्व ताजो की दुनिया काय आहे किंवा सर्ज तेरा चक्र आहे आपण माझी याचं
0: पॉलिटी ड्रीम सॉंग म्हणतात त्यांचं
1: ड्रीम सॉंग ते चोरी रफीच आहे धमाल करून टाकले. रफीने फार छान गाणी गायली त्याच्यामध्ये. नंतर काळा पाणी त्यांचा जो पिक्चर आहे ना त्या दोन गाणी हम देखो रे ही गझल प्रचंड गाजलेली गझल आहे. हम देखो रे मी तुमको पुकारे मजबूतची गझल आहे. आणि ते याच्यातलं गाणं काळा पाणीमध्ये अच्छा जी मैं हरी दोन गाणं
0: मधुबाला
1: आणि अल्लर गाणं आहे ते त्याने गायलेलं. नंतर सीतारस या नावाच्या पिक्चरमध्ये गाणं होतं एक ते म्हणजे किरकोळ होता पॅरे रुक्क ज्या म्हणून जॉनी वॉकरला गाणं होतं ते. इन्सान ज्या गुठामध्ये दोन गाणी होती त्यांना मी त्यांना रुसका आणि त्यांचा मुखडा
0: चांदचा लक्ष्मी शर्मा
1: ही गाणी आहेत. कागज के फूलच्या गाण्याला परत आपल्याला त्याच्याची आठवण होते
0: बिछडे
1: की यारी जे ना बिछडे सगळी बारी बारी हे गाणं म्हणजे परत आपल्याला त्याच्याची आठवण व्हावी गुरुदत्त वगैरे ते सगळं रसायन जगळ जगून आलं होतं अप्रतिम
0: कथा
1: पुन्हा बंबई का बाबू मध्ये साथीनं कोई मंदिर रफी होता. काला माझ्यामध्ये रफीचं जे दोन तीन गाणी होती खोया खोया चांद प्रचंड गाजलेलं उपरवाला अंजान आहे आणि देवी लागणारं जे आहे इंजिन जे त्याने लेखी आई भरता
0: अगदी
1: रफीने माझ्या करून टाकली होती.
0: आणि उपरवाला जानकर अंजान आहे ते गाण्याचं ते
1: पिक्चर गर्ती स्वेच्छेचं गाणं आहे आणि ते गर्ती गाणं आहे घरच्या
0: छान
1: आहे
0: आपल्या श्रोत्यांना सुद्धा ही सगळी गाणी आता डोळ्यापुढे येत असतील. मी जो काळ पाहिलेला आहे तो रिपोर्ट सिनेमे पाहिलेले आहेत खरोखर म्हणजे ह्या गाण्यांनी आपले भावविश्व

करून टाकतो. सर मला आता आपण करतो एक ब्रेक, आणि ब्रेक नंतर याच दशकातले जे बाकी रफिनी संगीतकारांकडे चालवले त्याबद्दल आणि श्रोत्यांना तुम्ही कुठेही जाऊ नका, ब्रेकमध्ये रफी आणि सचिन वर्मन यांचं एक गाणं आपण ऐकूया.

0: रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। बाप पुरानी बड़ी सुहानी या कार्यक्रमात आपण आज पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने गप्पा करत आहोत। माझ्यासोबत ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक आणि लेखक मधु पोट सर आहेत। मित्रांनो, तुम्ही ट्यून केलं आहे 107.8 रेडिओ पुणेरी आवाज। सर, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी चार संगीतकारांची रफीने यांच्याकडे गायलेली गाणी याचा अभ्यास करत होतो, त्याच्याबद्दल बोलत होतो। आता मला सांगा, बाकी पण या काळात भरपूर संगीतकार होते।
2: मी तुम्हाला आधी नावं सांगतो, मग गंमत सांगतो। आता मनमोहन, रवी, रोशन हे तर मोठे आहेत, सलील चौधरी ही मोठी मंडळी आहेत, एस त्रिपाठी, एस मोहिंदर, वसंत देसाई, एन दत्ता आहे, नाशार आहे, नंतर इकबाल कुरेशी आहे, कल्याणजी वीरजी त्यावेळेचा म्हणजे तो 57 साली आले ते, त्यांच्याकडे एक दोन गाणी आहेत। हेमंत कुमारकडे फार कमी गाणी आहेत। हंसराज गोयल आहे, गुलाम मोहम्मद आहे, दत्ताराम आहे, नंतर चित्रगुप्त आहे, श्री अर्जुन आहेत। आता कुणा बोलतो सांगा, आपल्या वेळ असेल तर मी सांगतो। मदन मोहन घेऊ आपण, मदन मोहन मध्ये बघा फार कमी, म्हणजे आता मदन मोहन कडे 60 नंतर जास्त गाणी आहेत, त्याच्या आधी तशी कमी आहेत। आता मत भूल रे इन्सान हे मसाना मधलं गाणं
1: आहे,
2: किंवा रेल्वे प्लॅटफॉर्म मध्ये गाणं फार गाजलं होतं, बस्ती बस्ती गाता जाय बंजारा, आखेडाव मध्ये दोन गाणी गाली होती, हम सफर अपना साथ छोड़ चले किंवा तुझे क्या सुनू मैं दिल रुबा, ही त्याच्यातली गाणी होती। आणि शेरू मध्ये एक छान गाणं होतं, ओ माटी के पुटले, पण आम्ही त्या काळात मी लहान होतो शाळेत, आम्ही 20 सायनाचे कार्यक्रम बघायचो, तेव्हा मी सगळ्यात पहिला जो 20 सायनाचा कार्यक्रम मुंबईच्या त्या गल्लीत पाहिलाय, तेव्हा त्यांनी या गाण्याने सुरुवात केली होती, म्हणून माझ्या लक्षात आहे मातीचे पुतले। आणि ते गाणं फार तोही म्हण त्याही कार्यक्रम असं, ते म्हणजे चंदन मधलं बडाई सीआयडी आहे नीली छत्रीवाला, ते गाणं सुद्धा आध्यात्मिक गाणं आहे, बघा देवाचं वर्णन आहे, बडाई सीआयडी आहे नीली छत्रीवाला।
1: बरोबर बरोबर,
2: असं ते म्हणजे तर गाणं आहे।
1: या काळात सलील चौधरी पण संगीतकार होते ज्यांच्याकडे,
2: सलील चौधरीकडे बरं का एकच गाणं त्यांचं 50 दशकात गाजलेलं आहे, म्हणजे गाणी 2-4 गायलीत त्यांनी, पण गाजलेलं गाणं एकच 60 नंतर खूप गाजली, ते म्हणजे मधुमती मधलं तुमचे वय फॉलो नाही एकच गाणं म्हणता येईल। इव्हन रोशनकडे सुद्धा बरं का, रोशनकडे 60 साली म्हणजे आता 60 तुम्ही जर धरला तर बरसात किरात म्हणली गाणी, जिंदगी भर नाही मुले गेली महिने शायद तुम्ही, तुम्ही कळवली इश्क इश्क, आणि बाबर मध्ये त्याने तुम्ही एक बार हे जे गाणे ना ते फार छान गाणे, अशी इतकीच गाणी आहे 50 दशकात रोशनकडे फारशी गाणी नाही आहेत।
1: आणि चित्रगुप्त यांचा जेव्हा विचार करतो आपण,
2: हा चित्रगुप्त काय झालंय, चित्रगुप्तचे सुद्धा भाभी आहे, त्याच्या आधी अदामे झुमके चले सिंधवाद सेलमधलं गाणं आहे, छानच गाणी आहे, चल उडीगारे पंची, चलिरे पतंग वगैरे, नंतर काली टोपी लाल रुमाल त्या पिक्चर मध्ये गाणी होती त्यांची, लागी छोटे ना अभर होसन, पण नाचे नाचून बाजीबीन मध्ये गाणं होतं, दिक्त गई है आधी रात, एवढीच गाणी फारशी खूप आहे।
1: आपले मराठी संगीतकार एन दत्ता त्यावेळेला होते, त्यांच्याकडे
2: काय माहिती का, एन दत्ताचा रफीचं फार चांगलं रिलेशन होतं, त्याच्या पहिल्याच पिक्चर मध्ये मिलाप नावाचा पिक्चर त्याला मिळाला एन दत्ताला पहिला 55 साली, त्यात रफी आणि गीता दत्ताचं फार छान गाणं होतं, बच्चना जरा
1: हे जमाना है बुरा,
2: ते बनवतो, नंतर मरीन ड्राइव्ह मध्ये एक छान गाणं होतं, अमो करम करे
1: की हो,
2: चंद्रनाथा मध्ये गाणं होतं, त्यांनी त्यावर सितारू तमन्ना किती,
1: यात सुंदर सतार आपल्या यांनी वाजवलेली,
2: अरविंद मयेकरांनी वाजवलेली,
1: दत्ता दावलेकरांची जावई,
2: नंतर आपण रॉक अँड रोलचं गाणं बऱ्याच लोकांना वाटतं की इना मिना डे का पहिले,
1: हो
2: त्याच्या आधी म्हणजे बिना कसलं मी सांगतो, पण लाल लाल गाल हे जे गाणं
1: एम दत्तांनी संगीत दिलं होतं त्याला,
2: हो हमकन शेख डालके हे त्यांचं गाणं होतं, आणि त्यामध्ये त्यांची फार छान गाणी होती, हमसे पडदा ही कव्वाली काय किंवा संबंध आहे देईल हे जी गाणी होते ना वेट छान गाणी, आणि धुळका फुल मध्ये 59 त्याचं आता ते आधी लिहिलेलं गाणं आहे साहेबचं, ते प्रचंड ते म्हणजे तू हिंदू बनेगा आणि मुसलमान बनेगा,
1: हो इन्सान की औलाद,
2: त्याला फार छान वाटतं गाणं,
1: फार सुंदर गाणं त्या,
2: हो नंतर मोठ्या संगीतकारामध्ये रवी म्हणून आपण, आता मगाशी मी सांगितलं वचन मध्ये त्यांनी ते भिकाऱ्याचं गाणं हो दादा एक पैसा देते ते घेतलं होतं, नंतर जबलिया त्यांनी सांगितलं गाणं आहे
1: वचन
2: रफी आणि आशाचं, रफी होतो घर पावसांना पिक्चर होता 58 सालचा,

0: जाऊन घालून त्यात तुम्ही विचारायचं जाणार होतं बरं का, भला करणे वाले
1: भलाई
0: दुसरं छोडो भिनमत वाले की हे झालेलं गाणं
1: आहे.
0: पण खरी मजा आली 60 साली 14 वर्षाने.
1: हो 14 वर्षांमध्ये सगळी गाणी एकूणच झाली तुमची.
0: 14 वर्षानो यार बना दे दुल्ला, 14 वर्षान मिली खाके मोहब्बत वगैरे किती गाणी आहेत. सुरुवातीचं लग्न की सदू संजमी ते गाणं त्याचा घुंगट पिक्चर होता ना, त्यातून त्यांची एक फार सिरियस गाणं होतं हाय रे इन्सान की मजबुरिया म्हणून.
1: बरं बरं बरं.
0: कारण रफी काय माहिती का सर्व भावनांचे हे गाणी गायचे, जीवनातल्या प्रत्येक भाव त्यांनी आपल्या गाण्यात ऐकलाय, त्यांचा आवाज सर्व स्पर्श होता. म्हणजे बाल तरुण वयस्कर यांचे तर आवाज होतेच, पण सगळे नवरस बिभत्स सोडून सगळे रस त्यांच्या गाण्यात होते. म्हणून हे राया गाण्यात मला आठवणं दुःख आणि काय गाणं गायलंय पण त्यांनी गायलंय ते गाणं.
1: याच काळामध्ये हेमंत कुमार या संगीतकारांकडे मिस मोरी नावाचा एक सिनेमा आला होता.
0: बरोबर
1: आहे. कृष्णकन्या सख्या आंखों का तारा
0: मर्द बडे दिल सर्द बडे गाणी खूप गाजली होती त्यांची. इकबाल कुरेशी नावाचा संगीतकार, पण तो नेमका 60 साली झाला. बिंदिया पिक्चर मधून त्यांची सुरुवात झाली आणि नवीन शिमला पहिला पिक्चर त्याचा, त्यात गाल गुलाबी किसके है दर्पे आए है ही गाणी रफीने गायली होती.
1: बरोबर.
0: बिंदियामध्ये एक फार छान गाणं होतं, मी अपने आप को घबरा गया हूँ, आपसे घबरा गया हूँ, मुझे जिंदगी तूफान करते, काहीतरी छान गाणं होतं.
1: आता तुमच्याशी बोलताना सुद्धा मला खूप गाणं आठवतं, पण मदन मोहनचे दोन गाणे म्हणजे जेठुआ सुंदर जो सिनेमा आला तो ओमप्रकाश
0: बैठे. बरोबर आहे.
1: आणि छान गाणं होतं. त्याचप्रमाणे अदालत जो सिनेमा आला होता नर्गिसचा,
0: त्याच्यानंतर अदालत आधीच आहे, पण त्याचे ग्रेट आहे, ग्रेट
1: जमीन से हमें
0: लता आणि अशा विषय भेट आहे. छान गाणं आहे. बरोबर आहे. अदालत 60 आधीचा पिक्चर होता. बरोबर आहे.
1: आणि याच काळातले काही नामवंत संगीतकार पण होते, त्यांच्याकडे नक्की तसा फार काय गाजला नाही.
0: आता गंमत आहे बरं का, एसएन त्रिपाठी नाही, एसएन त्रिपाठी
1: हो हो हो
0: त्यांचं मी मेसेज बद्दल उल्लेख करतो, त्यांचं एक गाणं बिनाकला पहिलं आलेलं 70 साली जन्म जन्म के चित्रपट जरा सामने होतो छलिये गाणं. पण त्याच्या आधी जुमती है नजर हे गाणं होतं हतीनताई म्हटलं, किंवा परवर बिगारे आलम हे गाणं सिनेमातल्या गाण्यांना कोणी वन्स मोर रेट नाही तर हैदराबादचे निजामाने ही फिल्म परत फिरून लावायला लावायचे. या गाण्याने चमत्कार केला होता. आणि बरं का एसएन त्रिपाठी आता म्हणतोय म्हणून मी त्याच्या दोन गझला सांगतो. रफीने अप्रतिम लाल शिला नावाचा 60 साली चित्रपट आला होता, त्यात न किसी की आंख का डोळे है आणि लगता नाही दिल मेरा त्याच्या शेवटच्या बादशाहच्या गझला आहेत ना, त्या फार अप्रतिम गायल्या होत्या रफीने. सी अर्जुन नावाचा संगीतकार आहे, गमकी अंधेरी रात में पाच बैठो सभी बैठी जाएगी पुनर्मिलन आहेत अजून संगीतकार. हंसराज गायले संगीत खान मधलं मोहब्बत जिंदा रहती है,
1: मोहब्बत मर नहीं सकती
0: नहीं सकती, किंवा भीम बांबे मधलं जिंदगी भर गम जुदाई का ते गाणं आहे ना, ते नदी में हो या रात भेट आहेत. आणि सावंत मध्ये फार टांगेतलं गाणं होतं, शब्दात आणि भेगा भेगा प्यार का सामा
1: बता दे तुझे जाना है का,
0: बता दे तुझा जाना है का गाणं होतं.
1: आणि एम दत्ताचं मगाशी उल्लेख केला होता, ब्लॅक कॅट नावाचा एक सिनेमा होता, त्या मैं तुम्ही से पूछती हूँ हे गाणं लताचं आहे, पण त्याचं सुरुवात
0: शेर जो शेर सुरुवातीचा
1: फार फार
0: रफीचा आवाज होता. म्हणजे हिंदी चित्रपटातलं एकमेव असं गाणं आहे, जनरली शेर जे आहेत ना ते पुरुषाचा आवाज येत असेल तर त्याचंच गाणं असतं, किंवा फिमेलच्या व्हॉइस मध्ये असेल तिथंच गाणं असतं, पण हे एकमेव असं गाणं आहे की रफीच्या आवाजात शेर आहे आणि गाणं मात्र लताचं, तर मला तरी दुसरं गाणं माहित
1: नाही
0: मला तर त्या गाणीची गंमत. अजून एक चांगला संगीतकार आला तो म्हणजे वसंत देसाई यांच्याकडे, फक्त 2-3 पिक्चर मध्ये ते गायले जास्त नाही, एक झाशी की राणी ते काय टायटल सॉंग होतं अमर आहे झाशी की राणी, पण गुरु मोठी नाही त्यांनी चांगली गाणी गायली होती. जीवन में पिया लेट होतो किंवा महिने पिना सीख लिया कह दो कोई करे ना हमसे प्यार, ही गाणी खूप गाजली होती त्यांनी.
1: एक आदि नारायणराव नावाचा एक संगीतकार आले होते, त्यांचं स्वर्ण सुंदरी जो सिनेमा
0: म्हटलं त्यात ते जे गाणं होतं ना कुठे कुठे बोलू बोलला हे एव्हरग्रीन शास्त्रीय गाणं आहे, म्हणजे चार राग
1: चार रागांवर होतं. पदार्थ मगाशी

0: आपला भिजा भिजा प्यार का समा बताऊ सुधी जाना
1: सावन सावन
0: सावन सिने मतलब म्हणजे आपण या साठच्या पन्नासच्या दशकात बोलतो की छोटे छोटे संगीतकार होते त्यांच्या अगदी
1: अजून एकदम समोर नवाचा नावाचा संगीतकार होता त्याचं नाव देहलवी हा पण तो पाकिस्तान हा बारादरीवाला तर बारादरीमध्ये त्याची भुला नाही देणार हे रफीचं गाणं होतं नंतर मी या गाण्याचं अरेंजमेंट आपल्या शामराव कांबळेंची होती
0: तेव्हा तो ठेका जो आहे ना भुला नाही देणार भुला नाही देणार खराब आहे बघा नाही
1: बरोबर आहे
0: आणि मग तो हे कशाने झालं होतं ते जाओ कहे भी सनम हे पण झालं त्या
1: काळी कसं याद राहते चित्रपट तो आता जबक बंद गाणं आहे
0: जबक बंद गाणं आहे बरोबर हा पण याच काळातला सिनेमा आहे
1: नाही तो साठ नंतरचा असावा कारण आम्ही कॉलेजला होतो त्यावेळेचा तो एक्सरसाईजचा पिक्चर येतो
0: म्हणून सगळ्या श्रोत्यांना सगळ्या ह्या आपल्या कॉलेजची मी इथे त्यावेळेला गेलो होतो वगैरे अशा आठवणी निगडीत असतात सगळे
1: आता एक फक्त एक गंमत शेवटी असं सांगतो की 80-70 नंतरचं दशक तीन संगीतकारांनी व्यापून डावलं होतं आर्य बर्मन एल डी बर्मन हे या दशकात येत असते ते 60 नंतर आलेत पण तिसरा जो संगीतकार होता कल्याणजी आनंदजी त्याचं 70 साली कल्याणजी वीरजी एकटा एकट्या येणे नंतर आनंदजी भाऊ त्याला नंतर मिळाला त्याने चित्रपट दिला होता बरं का सम्राट चंद्रगुप्त म्हणून 70 सालचा पिक्चर त्याच रफीचं एक फार छान गाणं होतं आणि ते भिकाऱ्यांचं फार आवडतं गाणं होतं चाहे पास हो चाहे दूर हो हे गरीब म्हणजे मी तर लोकांमध्ये किती वेळा ऐकलं गाणं भिकाऱ्यांच्या तोंडून हे फार फेमस झालं होतं गाणं चाहे पास हो चाहे दूर हो
0: आणि इक्बाल कुरेशी पण मला वाटतं या काळात आले होते संगीतकार
1: इक्बाल कुरेशी काय मी मग अशी सांगितलं ना नवीन सिमला मधली गाणी होती आणि बिंगिया मधलं मी अपने आप असे घबरा गाय नंतर त्याची गाणी नंतर एक जास्त इक्बाल कुरेशी
0: आणि नौशादचं सुद्धा मधुमती मधुमती नाही आपला हा पहिला सिनेमा आला होता यातलं जे गाणं हमीर रागावर आधारित गाणं होतं
1: मधुबन में राधिका
0: मधुबन में राधिका नाही आणि बाकीमध्ये आपली गाणी खूप चांगली होती कोहिनूर मधली
1: हो कोहिनूर मध्ये मधुबन में राधिका होता दो सितारों का जमीकर मिलन होतं नंतर जरा मनची किवळिया खोल जरा सय्या तेरे द्वारे खडे ते डिस्क्राइब केलेलं असं दिलीप कुमार नंतर ढलचुकी शामी गम हे तर सतारीवरचं गाणं आहे अब्दुल अलीम गाजी सतार त्या पहिल्या गाण्याविषयी मधुबन में राधिकाला तर ढलचुकी शामने गमला असं तर अब्दुल अलीम खाने सतार वाजवलेले असं गाणं आहे त्या मराठ्या बारीक बारीक संगीतकार आहेत ना त्यात एक अजून बारका संगीतकार होऊन गेला तो फार चांगला संगीतकार होता आणि खूप वेळ तो हयात होता आता अमेरिकेत नुकताच गेला तो त्याचा होता एस मोहिंदर
0: हो
1: सरदार जी होता त्याने पापी नावाचा चित्रपट तेरा काम आहे गलना परवाने मी मराठी सुरुवातीला सांगितलं ना 50 रुपयात त्याने करून घेतलं ते गाणं पण त्याही पेक्षा बरं का शिरू सरहद नावाच्या चित्रपटात त्याने रफीकने फार चांगलं गाणं करून घेतलं हजार रंग बदले गा जमाना
0: बरोबर
1: असं गाणं होतं ते फार
0: एस मोहिंदरचं ते रात ये फिजा ये फिर आयो
1: त्याचे त्याचे एस मोहिंदरचं म्युझिक
0: आयो आयो क्षमा बुझा कर हम
1: तो एस मदन आहे तो एस मदन
0: एस मदन तो
1: एस मदन आहे वेगळा आहे तो बटवारा चित्रपटातलं गाणं ते
0: हो
1: 60 नंतरच आहे
0: 61 गाणं
1: 61 पिक्चर आहे बटवारा म्हणलं गाणं आहे आणि ते असं स्केटिंग करतानाच गाणं आहे बरं का ते चित्रीकरणाचं स्केटिंग तर चित्रीकरण येत्या
0: बरोबर
1: चित्र असं गाणं आहे ते एस मदन असा तो संगीतकार आहे
0: तर 50च्या दशकामध्ये इतर देखील गायक होते पण रफीने आपली वेगळी ओळख निर्माण केली होती
1: रफी आणि रफी काय माहिती का धर्मबोळा होता भयंकर
0: बरोबर
1: प्रचंड धर्म एकदा तो कलकत्त्याला गेला होता तिथे रात्री कार्यक्रम होता तो पहाटे त्या हॉटेलमध्ये फिरायला जात होता तर त्याला देवळाच्या तिथे एक भिकारी दिसला आणि तो भिकारी रफीचंच गाणं गात होता
0: क्या बात है
1: भगवान के घर दे रहे अंधेर नहीं है ते गाणं गात होता तर रफीला काय वाटलं कळून म्हणा रफी त्याच्या शेजारी अंधारा भिकारी होता तो अंधारा त्याच्या शेजारी बसला त्याची एक तारी द्या म्हणला आणि एक तारीवर ते गाणं म्हटलं रफीने
0: क्या बात है
1: 5 मिनिटं आळून आणि त्या 5 मिनिटात मी त्या भिकाऱ्याला लोक जे चवल्या टाकत होते ना पावल्या चवल्या त्याचा रुपयाच्या नोटा 10-10 रुपयाच्या नोटा टाकायला लागले ते सगळं त्याचं ते पोतवताना पसरवलेलं ते सगळं भरून गेलं रफीने त्याला परत ती देऊन टाकली एकदा निघून गेला त्या भिकाऱ्याला आश्चर्य वाटलं की आज एवढे पैसे कस काय हा कोण माणूस होता त्याला कधीच कळलं नसावं वाटतं पण असा प्रकार आहे मी इतका धर्म वेडा होता उदार होता दिलदार होता वेळेच्या बाबतीत रवी फार पर्टिक्युलर होता आणि जमिनीचे पाय कधी सुटू दिले नाही त्याने तो रेकॉर्डिंग करून घरी येत होता तर वाटेत रोडवर त्याला एक

0: चमत्कार दिसले. ते म्हणजे बिपिन बाबू म्हणजे बाबूल त्याचे मोठे कपडे असे चालले होते बिचारे. तर त्यांनी त्यांना गाडीत घेतलं, बसवलं, कसं काय चाललंय वगैरे ठीक केली. ते म्हणाले जरा पिक्चर नाही, परिस्थिती वाईट आहे. त्यांनी त्यांचं त्यांना मिळालेलं मानधनाचं पाकिट बाबूलला दिलं आणि गाडी वळून अशी त्याच्या घरापाशी सोडलं.
1: क्या बात है.
0: तर अशी माणसं नाही बघायला मिळत.
1: ग्रेट ज्याला म्हणता येईल अगदी सिंगर आणि कलावंत म्हणून जितका ग्रेट तितकाच माणूस म्हणून देखील ग्रेट. आता तुम्ही
0: आणि त्यांचं संगीतावर बरं का, संगीत हे पूजा समजायचं. एकदा जयवंत कुलकर्णी बरोबर त्यांचं गाणं होतं सुधीर फडके टिकवतात दरार नावाचा.
1: बर.
0: आणि जयवंत कुलकर्णीला गावर रफीवर जायचं म्हणजे काय चेष्टा आहे का, त्याला घाम फुटला. तर त्याने सांगितलं रफीनं आधी मला भीती वाटते. तर ते त्याला जे म्हणाले ना ते म्हणाले हे बघ तू पापकर्म करत असशील ना तर घाबरायला हरकत नाही, भीती वाटू दे. पण तू तू संगीत गा, आपण संगीत करतोय, संगीत गातो येतो. संगीत ही परमेश्वराची पूजा आहे, त्यांच्याकडे इबादत परमेश्वराची पूजा आहे म्हणले. त्याला घाबरायचं कारण नाही असं म्हणून त्याची भीती घालवली त्यांनी. सुधीर फडकेंच्या दरामध्ये गाणं आहे दोघांचं अशी. म्हणजे मला स्वतः याने सांगितलंय, जयवंत कुलकर्णी सांगितलेला किस्सा आहे.
1: बर बर बर.
0: अशी गंमत आहे.
1: म्हणजे या 50 दशकातली रसूच्या गाण्याकडे पाहिलं तर गाण्याचा कुठलाही प्रकार त्याला गरजू नव्हता. भावगीत असो, भक्तिगीत असो, प्रेमगीत असो,
0: सर्व प्रकारची गाणी
1: असो, विरळगीत असो, हर्षगीत असो, शास्त्रीय असो किंवा पाश्चात्य असो, जसं तुम्ही लाल लाल गायचं
0: सांगितलं
1: किंवा सर्वांवर पूर्णनिर्माण कव्वाली असो, गझल असो, हा सगळ्या याच्यामध्ये रफी आपल्याला ठाई ठाई दिसतो. आपल्याला
0: रफी ठाई ठाई दिसायचे. ते रेकॉर्डिंगला जाताना कोणालाही टेन्शन येऊ द्यायचे नाही. ते त्यांची पद्धत ते गेल्यावर सगळ्यांना काय करायचं नाही, अत्तर काढायचे त्याच्या अत्तराची गोपी आणि सगळ्यांना अत्तर लावायचे. आणि तेवढं पण थांबले नाही, त्यांच्याकडे चांदीची डबी होती, त्या डबीत कायम लवंगा वेलदोडे असं असायचं. ते सुद्धा कोणाला पाहिजे असेल द्यायचे. असं वातावरण ते कायम असं छान प्रसन्न वातावरण ठेवायचे. एकदा रेडिओवर त्यांची मुलाखत झाली होती तर त्यांना एक मजेदार प्रश्न विचारला त्या मुलाखतवाल्याने की गाणेवाल्याने और सुनेवाल्याने क्या फर्क आहे. तर ते म्हणाले होते गाणेवाल्याने और सुनेवाल्याने इतना ही फर्क आहे जितना जिस और रोह में है.
1: अरे बापरे.
0: असं त्यांनी तिथे उत्तर दिलं होतं त्या याला.
1: म्हणजे आता तुम्ही जर सांगितले अत्तराची कुपी घेऊन फिरायचे आणि सगळ्यांना सुगंध वाटायचे. रफीला जाऊन 40 वर्ष झाले तर त्यांच्या पाण्याचा सुगंध आपल्याला अजून देखील दरवळून टाकतो. याच नोटवर आपण आजचा कार्यक्रम संपूयात. उद्या सर थँक्यू व्हेरी मच, तुम्ही खूप खूप छान आठवणी ठेवल्या आणि माझ्या जवळपास 200-300 गाण्यांची आठवणी आपण इथे काढल्या आता. आणि श्रोत्यांना देखील या सगळे गाणे आता डोळ्यापुढे आलेले असतील. आपण कार्यक्रमाच्या शेवटी याच दशकातलं रफीचं हे गाणं ऐकूयात. थँक्यू व्हेरी मच. उद्याच्या या कार्यक्रमात आपण 60 दशकातील रफी याविषयी बोलणार आहोत. धन्यवाद सर. थँक्यू.
0: ओके. धन्यवाद. धन्यवाद.

0: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आनंदी रहा आनंद लुटा।
1: 0102 बोरियत की एरर, नएपन की कमाल रिजेक्टेड। अब हर चीज हर जगह तो नहीं मिलती, कुछ नयापन चाहिए तो सुनिए पुणेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
2: नमस्कार श्रोतियों, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये। श्रोते हो, आपण हा खेळ शब्दांचा हा शो गेल्या 6 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून करत आहोत। आपल्या सर्वांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आणि सहभाग या शोला अधिक अधिक उंचीवर घेऊन जात आहे। आणि जसं की आज आपण आपल्या आजच्या शो मध्ये श्रावण हा शब्द दिलेला होता, आपल्याला माहित आहे की श्रावण येतो आणि तन मन पृथ्वी धरित्री मानव पशु पक्षी सर्वांना आनंदित करून जातो, नाही का? त्याच श्रावणाला आपण आपल्या आजच्या शो मध्ये शब्दबद्ध करणार आहोत, कारण प्रत्येक व्यक्ती हा शब्दांच्या माध्यमातून जे आहे ते स्वतःला व्यक्त करत असतो। शब्द हे अनमोल असतात, शब्द हे प्रेम देतात, शब्द हे माया लावतात, शब्द हे जिव्हाळा देतात आणि शब्द हे घाव सुद्धा देतात। शब्द शब्द म्हणजे तरी काय असतात? मी लिहिलंय की शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव। शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव। शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले। चला तर मग व्यक्त होऊया, चला तर मग व्यक्त होऊया, तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया, तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया। मी आरजे कैलास आपल्यासाठी घेऊन आलो आहे हा खेळ शब्दांचा, कविता व चारोळ्यांचा शो दर रविवारी दुपारी 2 वाजता तुमच्या आवडीच्या FM वर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदी रहा आनंद लुटा। तर श्रोते हो, हा खेळ शब्दांचा या शो मध्ये आपण श्रावण या शब्दाच्या अनुषंगानं बोलणार आहोत। मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलंय की जीवनी वसंत येतो तू सोबत असल्यावर, शब्दांचा सोहळा होतो तू सोबत असल्यावर। जीवनी वसंत येतो तू सोबत असल्यावर, शब्दांचा सोहळा होतो तू सोबत असल्यावर। सहवास तुझा जणू भासे श्रावणाची सर, सहवास तुझा जणू भासे श्रावणाची सर। मी क्षण जगून घेतो तू सोबत असल्यावर, मी क्षण जगून घेतो तू सोबत असल्यावर। तू रुसते उगाच जाते मध सोडून दूर, तू रुसते उगाच जाते मध सोडून दूर। ग्रीष्म कधी जाणवतो तू सोबत असल्यावर। आणि मी पुढे असं लिहिलंय की व्यापलेस सखी तू माझ्यातला मला कधीचे, व्यापलेस सखी तू माझ्यातल्या मला कधीचे। मीच माझा कधी नसतो तू सोबत असल्यावर। आणि शेवटी मी असं लिहिलंय की तुझे नि माझे गुंफलेले बंध श्वासांचे श्वासांशी, तुझे नि माझे गुंफलेले बंध श्वासांचे श्वासांशी। प्रेमाचा ऋतू बहरतो तू सोबत असल्यावर, प्रेमाचा ऋतू बहरतो तू सोबत असल्यावर। तुझा सहवास जणू काही श्रावणाच्या सरीसारखा भासतो, असं आपल्याला वाटायला लावणारा जणू काही हा श्रावण असतो, नाही का? कारण श्रावणाचे वेगवेगळे रंग असतात। श्रावण हा सप्तरंग पृथ्वीवर पसरतो, तो मनाला सुद्धा प्रफुल्लित करतो, नाही का? कारण खूप वेळा असं होतं की पानं फुलं ही सगळी बहरून जातात, अवघी धरित्री हिरवीगार होऊन जाते आणि प्राजक्त जे आहे त्या प्राजक्ताला सुद्धा या श्रावणाचं अप्रूप असतं। प्राजक्त फक्त शब्द जरी उच्चारला तरी अंतरंगात पसरतो आठवणचा सुगंध। मी माझ्या एका तारोळीमध्ये लिहिलंय की प्राजक्त फक्त शब्द जरी उच्चारला तरी अंतरंगात पसरतो आठवणचा सुगंध। नात्यातला श्रावण एवढा आहे मृदगंधित, नात्यातला श्रावण एवढा आहे मृदगंधित की प्रत्येक भेटीमध्ये आणखी घट्ट होतो ऋणानुबंध, की प्रत्येक भेटीमध्ये आणखी

घट्ट होतो प्रोणानुबंध. तर या नाट्यातला श्रावण जो आहे तो सुद्धा आपल्या काही मान्यवरांनी आजच्या शो मध्ये शब्दबद्ध केलेला आहे. तर त्या नाट्यातल्या श्रावणाबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. आपण निसर्गाच्या श्रावणातल्या रूपाबद्दल बोलणार आहोत. खूप सारे सण येतात, उत्सव येतात या श्रावण महिन्यामध्ये, त्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. पहिल्या रचनेकडे वळतोय जी आपल्याला पाठवलेली आहे सौ मनीषा पटवर्धन मॅडम यांनी गोळप रत्नागिरी येथून. सौ मनीषा पटवर्धन मॅडम लिहित आहेत गोळप रत्नागिरी येथून, श्रावण सुंदर निसर्गाचा सण, इंद्रधनुष्याची नवी प्रकरण. श्रावण सुंदर निसर्गाचा सण, इंद्रधनुष्याची नवी प्रकरण. नभी प्रकरण तर अगदी मोजक्या शब्दामध्ये मॅडमनी सुंदर श्रावणाचं आणि निसर्गाच्या सणाचं वर्णन केलेलं आहे की जणू इंद्रधनुष्याची नभामध्ये झालेली प्रकरण आहे. खूप अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये प्रज्ञा चौदत्ती मॅडम लिहित आहेत गोरेगाव रायगड येथून. मॅडमनी लिहिलंय की श्रावणात मन मोरा सम ऐटीत झुल्यावर बसून, श्रावणात मन मोरा सम ऐटीत झुल्यावर बसून, उन पावसाच्या खेळात मनोमन गालात हसून, उन पावसाच्या खेळात मनोमन गालात हसून. वा, तर श्रावणामध्ये मन मोरासारखं थुईथुई नाचत असत. श्रावण आला म्हणजे ऊन पावसाचा खेळ आला आणि आपण त्या ऊन पावसाच्या खेळाचा सुद्धा आनंद घेत असतो. खूप अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते. प्रज्ञा चौदत्ती मॅडम यांनी गोरेगाव रायगड येथून पाठवलेल्या. आणि पुढच्या रचनेकडे वळतोय. सुरेश अनंत तारे सर लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून. सुरेश अनंत तारे सरांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय. सर लिहित आहेत की रिमझिम सरी बरसल्या धरती झाली हिरवी, रिमझिम सरी बरसल्या धरती झाली हिरवी, श्रावणाच्या गंधाने बहरली वाट सारी. वा, श्रावणाच्या गंधाने बहरली वाट सारी, ढगांच्या कुशीत दडले नभांचे चांदणे. क्या बात आहे, ढगांच्या कुशीत दडले नभांचे चांदणे, मनाच्या अंगणात उमलले सुखाचे गाणे. मनाच्या अंगणात उमलले सुखाचे गाणे, सुखाचे गाणे. वाह वाह, तर रिमझिम सरी बरसल्यानंतर हिरवी झालेली धरित्री आणि श्रावणाच्या गंधाने बहरलेली वाट सरांनी अप्रतिमरित्या त्यांच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेली होती. सुरेश अनंत तारे सरांनी छत्रपती संभाजीनगर येथून पाठवलेली ही अप्रतिम अशी रचना होती. आणि पुढच्या चारोळीकडे वळतोय ज्यामध्ये अनिता प्रवीण कळसकर मॅडम लिहित आहेत कल्याण येथून. अनिता प्रवीण कळसकर मॅडम यांनी कल्याण येथून लिहिलंय की श्रावण फक्त पावसाचा नसतो, श्रावण फक्त पावसाचा नसतो, तो मनाच्या ऋतूचाही असतो. वा, श्रावण फक्त पावसाचा नसतो, तो मनाच्या ऋतूचाही असतो. आठवणींच्या प्रत्येक थेंबात भावनेने दाटलेला ओलावा असतो, आठवणींच्या प्रत्येक थेंबात भावनेने दाटलेला ओलावा असतो. वा वा, तर श्रावण हा फक्त ऋतू नाही तर तो मनाचा सुद्धा एक ऋतू आहे. आणि आठवणींच्या प्रत्येक थेंबामध्ये भावनेने दाटलेला तो ओलावा असतो, तो मनातला बरसलेला श्रावण आणि मनात दाटलेला ओलावा. मॅडमचा या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेला होता. अनिता प्रवीण कळसकर मॅडम यांची कल्याण येथून पाठवलेली ही अप्रतिम अशी चारोळी होती. श्रोते हो, त्या सुंदर अशा चारोळीनंतर पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया. वसुधा वैभव नाईक मॅडम लिहित आहेत पुणे इथून. वसुधा वैभव नाईक मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की श्रावणाच्या रिमझिम धारात अल्लड मनही जाते भिजून, श्रावणाच्या रिमझिम धारात अल्लड मनही जाते भिजून, आठवणींच्या चिंब सरीमध्ये मन माझे जाते हळूच हरवून, आठवणींच्या चिंब सरींमध्ये मन माझे जाते हळूच हरवून. वाह वाह, तर श्रावणाच्या रिमझिम धारांमध्ये अल्लड मन जेव्हा भिजतं तेव्हा आठवणींच्या चिंब सरींमध्ये मन हरवून जातं. तर हा आठवणींचा श्रावण खूप अप्रतिमरित्या वसुधा वैभव नाईक मॅडम यांनी पुणे येथून पाठवलेल्या या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेला होता. पुढच्या चारोळीकडे वळूया ज्यामध्ये सोनाली सुपेडणेकर मॅडम लिहित आहेत गोवा येथून. सोनाली सुपेडणेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिलंय श्रावण सरी या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की भूमी

ती श्रावणसरींनी नवी पालवी हिरवीगार आली. भूमी न्हाली श्रावणसरींनी नवी पालवी हिरवीगार आली. निसर्ग गातो थेंबांच्या सुरांनी. वाह, निसर्ग गातो थेंबांच्या सुरांनी. उन पावसाची खेळी निराळी, उन पावसाची खेळी निराळी. तर थेंबांच्या सुरांनी गाणारा निसर्ग. सोनाली सुपेंडणेकर मॅडम यांनी गोवा येथून शब्दबद्ध केलेला होता की श्रावण जो आहे तो निसर्ग जो आहे तो थेंबांच्या सुरांनी गातो. खूप अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये जेनेट फिलिप बोर्सिस मॅडम लिहित आहेत जैन सृजन या नावाने गोवा येथून. जेनेट फिलिप बोर्सिस मॅडम यांनी जैन सृजन या नावाने गोवा येथून लिहिलंय की श्रावण मास मनभावन श्रावण सरी येते सरसर. श्रावण मास मनभावन श्रावण सरी येती सरसर. अवनीने पांघरली हिरवी शाल. वाह, अवनीने पांघरली हिरवी शाल. सुगंधित फुलांना आला बहर, सुगंधित फुलांना आला बहर. तर मनभावन असा श्रावण मास मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता, ज्यामध्ये अवनी हिरवी शाल पांघरते आणि सुगंधित फुलांना बहर येतो. खूप अप्रतिम श्रावणातल्या निसर्गाचं मॅडमनी या चारोळीमध्ये वर्णन केलेलं होतं. पुढच्या चारोळीमध्ये सचिन अरमरे सर लिहित आहेत चिपळूण रत्नागिरी येथून. सचिन अरमरे सरांनी चिपळूण रत्नागिरी येथून लिहिलंय की श्रावण आला दारी करू सणांची तयारी. श्रावण आला दारी करू सणांची तयारी. शिवपूजेने करू मनी भक्तीची स्वारी. शिवपूजनेने करू मणिभक्तीची स्वारी. वा, तर श्रावण आला दारी करू सणाची तयारी. शिवपूजनेने करू मनी भक्तीची स्वारी. चारच ओळीमध्ये श्रावण, ज्यामध्ये या महिन्यामध्ये अनेक सारे सण येतात, उत्सव येतात आणि शिवपूजनेने आपण त्या श्रावणाची तयारी करू, मनातल्या भक्तीची स्वारी करू, असे अप्रतिम असे भाव सचिन अरमरे सरांच्या चिपळूण रत्नागिरी येथून पाठवलेल्या या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये प्रवीण पानपाटील सर लिहित आहेत रत्नागिरी येथून. प्रवीण पानपाटील सरांनी रत्नागिरी येथून लिहिलंय हिरवा शालू हिरवी शेती. हिरवा शालू हिरवी शेती पावसात नाहते धरती माती. क्या बात आहे. हिरवा शालू हिरवी शेती पावसात नाहते धरती माती. नागपंचमी रक्षाबंधनाची नाती. नागपंचमी रक्षाबंधनाची नाती. श्रावणात जुळती गोडीची नाती. श्रावणात जुळती गोडीची नाती. वाह वाह, तर हिरवा शालू आणि हिरवी शेती पावसात नाहते धरती माती. आणि धरती मातेला या श्रावणाची प्रतीक्षा असते. ती ओली चिंब होते आणि ओली चिंब झाल्यानंतर हिरवा शालू पांघरते. खूप अप्रतिम सुंदर भाव होते प्रवीण पानपाटील सरांच्या असगणी रत्नागिरी येथून पाठवलेल्या या सुंदर अप्रतिम अशा चारोळीमध्ये. आणि श्रोते हो, या सुंदर अशा चारोळीसोबतच पुढच्या सुंदर चारोळीमध्ये रेखा विद्याधर टापरे मॅडम लिहित आहेत भोर पुणे येथून. रेखा विद्याधर टापरे मॅडम यांनी भोर पुणे येथून लिहिलंय की रिमझिम गाती श्रावण धारा हिरवा शालू नेसून वसुंधरा नटली. रिमझिम गाती श्रावण धारा हिरवा शालू नेसून वसुंधरा नटली. उन्हा पावसाच्या सुंदर खेळात. उन्हा पावसाच्या सुंदर खेळात निसर्गाची अप्रतिम सृष्टी सजली. निसर्गाची अप्रतिम सृष्टी सजली. तर खूप अप्रतिम भाव मॅडमच्या या चारोळीमध्ये होते. रेखा विद्याधर टापरे मॅडम यांनी भोर पुणे येथून पाठवलेली ही रिमझिम श्रावण धारा गाणारी खूप अप्रतिम सुंदर शब्दांकन असलेली चारोळी होती श्रोते हो. आणि या सुंदर अशा चारोळीनंतर पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सौ क्रांती साईनाथ उपरे मॅडम लिहित आहेत अंबाजोगाई जिल्हा बीड येथून. सौ क्रांती साईनाथ उपरे मॅडम यांनी अंबाजोगाई बीड येथून लिहिलंय की श्रावण मास घेऊन येतो मांदी आळी या सणांची. श्रावण मास घेऊन येतो मांदी आळी या सणांची. मन मग मोहरून जाते. मन मग मोहरून जाते साद ऐकून व्रतवैकल्याची. साद ऐकून व्रतवैकल्याची. तर श्रावण मास जो सणच सण खूप घेऊन येत असतो आणि त्यामुळे मन मोहरून जातं. आपण आपल्या रोजचं जे आपली रुटीन

प्रियतम बरसात करण्यासाठी, बरसात करण्यासाठी। वाह, तर खूपच अप्रतिम सुंदर असे प्रेमभाव या शोभा वेले मॅडम यांनी पाठवलेल्या, आर्यनगर नागपूर येथून पाठवलेल्या सुंदर अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते की तू माझ्या मनमंदिरामध्ये राहण्यासाठी श्रावण बनून आणि सुखदुःखाच्या कठीण प्रसंगामध्ये तू प्रेमाची बरसात कर। कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपलं मन दुःखी होतं, कष्टी होतं, आणि त्यामुळे जे आहे ते आपल्या जीवनामध्ये श्रावण बरसावा असं आपल्याला वाटत असतं। कोणीतरी यावं आणि आपल्या दुःखांवर फुंकर घालावी, जणू काही श्रावणाची सरच बरसावी। खूप अप्रतिम सुंदर शब्दांकन असलेल्या या रचनेसोबतच आपण छोट्याशा विश्रांतीनंतर भेटणार आहोत। तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आरजे कैलास सोबत। तुम्ही हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये आहात।

या हाखेळ शब्दांचा. तर आपण हाखेळ शब्दांचा या सोबत आहात आरजे कैलासोबत. आपण आधार शोधतो डोळे भरून आल्यावर, आपण आधार शोधतो डोळे भरून आल्यावर, नी अंतरातला श्रावण बरसतो, नी अंतरातला श्रावण बरसतो कोणीतरी धीर दिल्यावर, अंतरातला श्रावण बरसतो कोणीतरी धीर दिल्यावर. माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये मी लिहिलंय की ओंजळ रीती तर करावी लागेल ना नव्याने ओंजळ पुन्हा भरण्यासाठी, ओंजळ रीती तर करावी लागेल ना नव्याने ओंजळ पुन्हा भरण्यासाठी. गुलाबी क्षणात अत्तर तर उधळावे लागेल ना, गुलाबी क्षणात अत्तर तर उधळावे लागेल ना जीवनात नव्याने श्रावण भरण्यासाठी, जीवनात नव्याने श्रावण भरण्यासाठी. तर आपण सर्वांनी जीवनामध्ये नव्याने श्रावण भरला पाहिजे. सुख आणि दुःख येईल आणि जाईल, दुःखावर कुढत बसण्यापेक्षा दुःखांचा सामना करण्याचं आपण सामर्थ्य ठेवलं पाहिजे, जे की प्रत्येकामध्ये असतं, नाही का? कारण प्रत्येक क्षण हा श्रावणासारखा असतो, तो आनंदीच असतो. आपण त्याला कोणत्या अँगलनी पाहतो, आपण त्या परिस्थितीला, त्या सिच्युएशनला कसं हँडल करतो यावर त्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या अवलंबून असतात. त्यामुळं आपण आपल्या जीवनात श्रावणाच्या सरी बरसल्यानंतर ज्याप्रमाणे मन प्रफुल्लित होतं, ज्याप्रमाणे धरित्री सुगंधित होते, त्याप्रमाणे आपण सुद्धा आपल्या जीवनाला सुगंधित केलं पाहिजे. नाही, प्रिया गौरव भांबुरे मॅडम लिहित आहेत तळेगाव दामडे पुणे येथून. मॅडमनी लिहिलंय की येण्याने तुझ्या मन येई मोहरून देही जाही शहरून, येण्याने तुझ्या मन येई मोहरून देही जाई शहरून, सरींनी या मन होई चिंब चिंब, सरींनी या मन होई चिंब चिंब, श्रावण येई असा बरसून, श्रावण येई असा बरसून. तर श्रावण ज्याच्या येण्याने मन सुद्धा मोहरून जातं, ज्याप्रमाणे पानं फुलं मोहरतात त्याप्रमाणे मन सुद्धा मोहरून जातं, आणि श्रावणाच्या सरींनी चिंब चिंब मन होऊन जातं. तर चिंब चिंब भिजलेलं मन मॅडमनी अप्रतिमरित्या त्यांच्या या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं. प्रिया गौरव बांबुरे मॅडम यांची तळेगाव दाभाडे पुणे येथून पाठवलेली ही सुंदर अशी चारोळी. आणि पुढच्या चारोळीमध्ये माधुरी म इनामदार मॅडम लिहित आहेत मिरज येथून. माधुरी म इनामदार मॅडम यांनी मिरज येथून लिहिलंय की श्रावण पारिजातक फुलांचे नाजूक केशरी सुरेख देठ, श्रावण पारिजातक फुलांचे नाजूक केशरी सुरेख देठ, पहाट किरणांचा स्पर्श होता, पहाट किरणांचा स्पर्श होता, लाजून अवनीशी घेते भेट, लाजून अवनीशी घेते भेट. वाह, तर श्रावण जणू काही पारिजातक फुलांचे नाजूक केशरी सुरेख असं देठ आहे, ज्याला पहाट किरणांचा जेव्हा स्पर्श होतो तेव्हा लाजून अवनीशी तो भेट घेतो. खूप अप्रतिम असे भाव होते माधुरी म इनामदार मॅडम यांनी मिरज येथून पाठवलेल्या या सुंदर अशा चारोळीमध्ये. आणि सौ सीता विशाल राजपूत मॅडम यांनी पाठवलेली श्री शंकर विद्यालय घाट नांदूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून. मॅडम लिहित आहेत की वर्षात 12 महिने त्यात ऋतूंचे 6 सोहळे, वर्षात 12 महिने त्यात ऋतूंचे 6 सोहळे, आला श्रावण मास साजन माझा खुळा, आला श्रावण महिना आला श्रावण मास साजन माझा खुळा, आला श्रावण महिना आला श्रावण महिना. वाह, तर 12 महिन्यात 6 ऋतूंचे सोहळे आणि त्यातला सर्वात मोठा सोहळा म्हणजे श्रावण मास. तर त्या श्रावण मासाला खुळ्या साजनाला मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं. सौ सीता विशाल राजपूत मॅडम यांची अंबाजोगाई घाटनांदूर अंबाजोगाई जिल्हा बीड येथून पाठवलेली ही रचना. आणि पुढच्या रचनेमध्ये सौ रुपाली कांबळे मॅडम लिहित आहेत खोपोली तालुका खालापूर येथून. सौ रुपाली कांबळे मॅडम यांनी खोपोली तालुका खालापूर येथून लिहिलंय, श्रावणाच्या या सरींसोबत मनही चिंब भिजून जाई, श्रावणाच्या या सरीसोबत मनही चिंब भिजून जाई, निसर्ग सण अन आनंद घेऊन, निसर्ग सण अन आनंद घेऊन श्रावण पुन्हा मनात दरवळून जाई, श्रावण पुन्हा मनात दरवळून जाई. वा, आणि खरंय की श्रावणाच्या प्रत्येक सरीसोबत मन भिजत असतं. आणि श्रावणात काय नसतं तर श्रावणात निसर्ग बहरतो, श्रावणात सण उत्सव असतात आणि जे सगळे आनंद घेऊन येतात.

फक्त आपण त्या आनंदाला उपभोगलं पाहिजे, आपण आपल्या व्यापातून वेळ काढला पाहिजे आणि आपण या सर्व सणांचा आनंद घेतला पाहिजे। श्रावणामध्ये मन पुन्हा नव्याने दरवळून जाईल। खूप अप्रतिम भाव होते सौ रुपाली कांबळे मॅडम यांनी खोपोली तालुका खालापूर येथून पाठवलेल्या या सुंदर चारोळीमध्ये। पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम लिहित आहे चिंचवड पुणे वाल्लेकरवाडी येथून। मॅडमने लिहिलंय की सणांची मालिका नित्य आध्यात्मिक पवित्र पावन, सणांची मालिका नित्य आध्यात्मिक पवित्र पावन, असते सर्वत्र हर्ष उल्लास, असते सर्वत्र हर्ष उल्लास, मन बनते हिरवे श्रावण, मन बनते हिरवे श्रावण। आणि खरंय की मन जणू काही हिरवा श्रावण बनून जातं। का बनून जातं? तर सणांची मालिका असते, आध्यात्मिक पावित्र्याचा हा महिना असतो, सगळीकडे हर्षोल्लास असतो, पहावं तिकडं डोळ्याला डोळ्याचं पारण फेडणारा निसर्ग असतो। खूप अप्रतिम भाव होते या सुंदर अशा चारोळीमध्ये। सौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम यांनी चिंचवड पुणे वाल्लेकरवाडी येथून ही सुंदर अशी चारोळी पाठवलेली होती। पुढची कमलाकर दिवाकर सरांनी पुणे येथून लिहिले। कमलाकर दिवाकर सर लिहित आहेत पुणे येथून की पाव पाहून श्रावणातील उनपावसाचा खेळ, त्यात सप्तरंगी इंद्रधनुचा सुंदर असा मेळ, असाच असे आपल्या जीवनाचा ऊन पाऊस अचानक येती ते हो दुःखाचे वाईट दिवस, मध्येच दिसती सुंदर आशेची किरणे खास, अलगद देती हो सुखाची किनार ती जीवनास, अलगद देती हो सुखाची किनार ती जीवनास। आणि खराय की श्रावणातला ऊन पावसाचा हा जो खेळ आहे ज्याच्यामध्ये सप्तरंगी इंद्रधनुचा मेळ असतो, जीवनात सुद्धा असंच ऊन पाऊस असतं, सुखदुःख असतात, वाईट दिवस असतात, चांगले दिवस असतात, आणि मध्येच सुंदर अशीची किरण सुद्धा असतात। आपण काय पाहिजे? आपण केवळ दुःख पाहिजी का मध्ये मध्ये आलेली सुखाची सुंदर किरण पाहिजे? सुखाची अशीची किरण जेव्हा आपण पाहतो आणि आपण त्या किरणांना कॅच करतो, जेव्हा आपण त्या किरणांना जगतो, कारण माणूसच आशेवर जगतो की आजच्या पेक्षा उद्याचा दिवस चांगला जाईल, कालच्या पेक्षा आजचा दिवस चांगला होता, ही जी आशा असते, ही जी सकारात्मकता असते, ही जी सकारात्मक ऊर्जा असते, या ऊर्जेवर आपण जगत असतो। आणि जेव्हा मधून अधून सुंदर आशेची किरणे दिसतात त्यावेळी आपल्या जीवनाला सुखाची किनार मिळते। तर या सुखाच्या किनारीला आपण जपलं पाहिजे, दुःखांना विसरण्याचा प्रयत्न केला। दुःख कोणाच्या जीवनामध्ये नाही, दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये। सुखी असा कोणी नाही जो कोणीही ठामपणे सांगू शकत नाही की मी संपूर्णतः सुखी आहे, कारण सुख आणि दुःख या नाण्याच्या दोन बाजू आहेत। जे चढ उतार जीवनामध्ये येतात त्या चढ उताराला आपण कशा पद्धतीनं पाहतो, त्याच्यावर मात कशी करतो, यावर आपल्या जीवनातला प्रवास जो आहे तो जास्त काळ सुखाचा होणार आहे का जास्त काळ दुःखाचा होणार आहे हे ठरलं जातं। म्हणून जी आशेची किरण आहेत जी मधून मधून आपल्या जीवनामध्ये डोकावतात, जी आपल्या जीवनाला सुखाची किनार लावू शकतात, तर त्या आशेच्या किरणांना कधीच नजरेआड जाऊ देऊ नका। त्या किरणांकडे सतत पाहत राहा, हेही दिवस जातील हे मनामध्ये आशा बाळगा। कमलाकर दिवाकर सरांच्या पुणे इथून पाठवलेल्या या सुंदर अशा रचनेमध्ये होता। आणि पुढच्या रचनेमध्ये संजय कपूरचंद महाजन सर लिहित आहेत अहिल्यानगर इथून। संजय कपूरचंद महाजन सरांनी अहिल्यानगर इथून लिहिले अधीर श्रावण या शीर्षकाखाली। अप्रतिम सुंदर असं या चारोळीचं नावच आहे की अधीर श्रावण। किती अधीर श्रावण खेळ ऊन पावसाचा, किती अधीर श्रावण खेळ ऊन पावसाचा, बहरला निसर्ग सारा मधुर नाद नदी नाल्यांचा, मधुर नाद नदी नाल्यांचा। वाह, तर नदी नाले जे श्रावणाच्या सरींनी जे आहे ते खळखळून असे वाहत असतात आणि त्याचा जो मधुर असा नाद असतो तो अगदी आपल्याला आनंद देणारा असा असतो। तर त्या अधीर श्रावणाला, ऊन पावसाच्या खेळाला आणि भरलेल्या निसर्गासोबत नदी नाल्यांच्या मधुर अशा नादाला सरांनी शब्दबद्ध केलेलं होतं संजय कपूरचंद महाजन सरांनी अहिल्यानगर येथून पाठवलेल्या या सुंदर चारोळीमध्ये। आणि श्रोते हो, यासोबतच पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये संगीता कुलकर्णी मॅडम लिहित आहेत ठाणे येथून। मॅडमने लिहिलंय

की झाडांच्या पानात कुजबूज, वाऱ्यांच्या ओठांवर गंध. वाह, झाडांच्या पानात कुजबूज, वाऱ्याच्या ओठांवर गंध. धुक्याच्या पदरा आड हरवला क्षितिजाचा अनुबंध. त्या वाद झाडांच्या पानात कुजबूज, वाऱ्याच्या ओठांवर गंध. धुक्याच्या पदरा आड हरवला क्षितिजाचा अनुबंध. श्रावण आला की निसर्गही होतो जरा कवी. क्या वाद श्रावण आला की निसर्गही होतो जरा कवी. आणि कोरड्या मनाच्या मातीला फुटते पुन्हा पालवी. आणि कोरड्या मनाच्या मातीला फुटते पुन्हा पालवी, पुन्हा पालवी. वाह वाह वाह. आणि खरंय की झाडांच्या पानात कुजबुज होते जेव्हा श्रावण येतो. आणि मॅडमनी किती अप्रतिम अशी उपमा दिलेली आहे की वाऱ्याच्या ओठांवर गंध येतो. धुक्यांच्या पदरा आड क्षितिजाचा अनुबंध हरवतो. आणि जेव्हा श्रावण येतो तेव्हा निसर्ग सुद्धा जणू काही कवी होऊन जातो. आपल्याला माहित आहे की कवी जो प्रत्येक गोष्ट लिहितो, जे आहे तेही लिहितो आणि जे नाही तेही लिहितो. आपल्या सुंदर कल्पकतेने कवी हे रचना बनवत असतात. तर श्रावण आल्यानंतर निसर्ग सुद्धा होतो जरा कवी. आणि त्यामुळं काय होतं तर कोरड्या मनाच्या मातीला फुटते पुन्हा पालवी. मन कोरडं असतं, श्रावण येतो आणि धुंद बरसून जातो. सरींवर सरी कोसळतात आणि मनाची माती जी आहे ती सुद्धा टवटवीत होऊन जाते, तिला सुद्धा पालवी फुटते. खूप अप्रतिम असे भाव संगीता कुलकर्णी मॅडम यांनी ठाणे येथून पाठवलेल्या या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये मानसी जामसंडेकर मॅडम लिहित आहेत गोवा इथून. मॅडमनी लिहिलंय धरा हिरवीगार या शीर्षकाखाली की श्रावण धारात नहात वसुधा हिरवीगार. श्रावण धारात नहात वसुधा हिरवीगार, फुला पानांच्या नक्षीने शालू शोभे जरतार. वाह वाह. श्रावण धारात नहात वसुधा हिरवीगार, फुला पानांच्या नक्षीने शालू शोभे जरतार. जणू काही हा जरतारी शालू आहे. फुला पानांची नक्षी जेव्हा आपण पाहतो हिरव्यागार वसुधेवरची, तेव्हा आपल्याला असं वाटतं की जणू काही वसुधेने जरतारी शालूच पांघरलेला आहे. खूप अप्रतिम भाव होते, निसर्गाचं अप्रतिम असं वर्णन मानसी जामसंडेकर मॅडम यांनी गोवा येथून पाठवलेल्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होतं. पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये प्रभा वाघ भुजबळ मॅडम लिहित आहेत चाकण तालुका खेड जिल्हा पुणे येथून. आणि मॅडमनी लिहिलंय की सजल चिंबधारांचा दिमाख सोनसळा. वाह, सजल चिंबधारांचा दिमाख सोनसळा. आला सखे श्रावण फुलला पाचूचा मळा. आला सखे श्रावण फुलला पाचूचा मळा. क्या बात है, क्या बात है. तर फुललेला पाचूचा मळा मॅडमनी शब्दबद्ध केलेला आहे की सजल चिंबधारांचा दिमाख सोनसळा. आणि जेव्हा श्रावण येतो आला सखे श्रावण फुलला पाचूचा मळा. जणू काही पाचूंचा मळाच फुलला आहे असं ते नयनरम्याचं दृश्य असतं श्रावणामध्ये, ज्याला प्रभा वाघ भुजबळ मॅडम यांनी चाकण तालुका खेड जिल्हा पुणे इथून शब्दबद्ध केलेला आहे. आणि श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनांकडे वळणार आहोत. मेघा अविनाश कुलकर्णी मॅडम यांनी अंबरनाथ इथून लिहिले. मेघा अविनाश कुलकर्णी मॅडम लिहित आहेत अंबरनाथ इथून. विषय श्रावण, मदिरा वृत्तातील मॅडमनी रचना पाठवलेली आहे. मॅडम लिहित आहेत की हसत नाचत केशर शिंपित श्रावण येत नभात. अहा, हसत नाचत केशर शिंपित श्रावण येत नभात. अहा, लालूस पाऊल टाकत भूवर गोंडस श्रावण येत पहा. लालूस पाऊल टाकत भूवर गोंडस श्रावण येत पहा. धावत रानवनी लपतो गगनी क्षण एक न थांबत. हा, धावत रानवनी लपतो गगनी क्षण एक न थांबत. हा, आणि शेवटी मॅडम लिहित आहेत की हा सुखदायक हा मनभावन लोभस श्रावण मास पहा. हा सुखदायक हा मनभावन लोभस श्रावण मास पहा. हा सुखदायक हा मनभावन लोभस श्रावण.

पहा, लोभस श्रावण मास पहा। वाह, तर मदिरा वृत्तातील ही अप्रतिम सुंदर अशी ही रचना होती श्रोते हो, की लालूस पाऊल टाकत भूवर गोंडस श्रावण येत पहा। तर श्रावण जो हसत नाचत केशर शिंपीत येतो आणि तो लालूस पाऊल टाकत गोंडस पाऊल टाकत येतो, राणी वणी लपतो, खूप अप्रतिम सुंदर असे भाव मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये होते श्रोते हो। आणि या सुंदर अशा चारोळीनंतर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या सुंदर सुंदर रचनांचा आस्वाद घेणार आहात छोट्याशा विश्रांतीनंतर।

0: है रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM, खुश हो खुशिया बाटो।
1: वेलकम बैक श्रोते हो, आपण मनभावन श्रावणाबद्दल बोलत आहोत। मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की उंजळीत झेलता पावसाचा टिपूर थेंब, उंजळीत झेलता पावसाचा टिपूर थेंब, कोमल स्पर्शाने त्या शहारले सर्वांग, कोमल स्पर्शाने त्या शहारले सर्वांग, मनात हसला कोवळ आश्रावण, मनात हसला कोवळ आश्रावण, निफुललेल्या सहवासात पसरले सप्तरंग, निफुललेल्या सहवासात पसरले सप्तरंग। तर मनात कोवळा श्रावण हसतो या अनुषंगानं माझी ही चारोळी होती श्रोते हो। आणि मी माझ्या पुढच्या चारोळीमध्ये लिहिलंय की उन्हे तेव्हा कोवळी होती, उन्हे तेव्हा कोवळी होती, शहारलेली डहाळी होती, उन्हे तेव्हा कोवळी होती, शहारलेली डहाळी होती, तू आली होतीस घेऊन श्रावण, तू आली होतीस घेऊन श्रावण, ओल्या सरीत झालेले प्रेम पावन, ओल्या सरीत झालेले प्रेम पावन। तर उन्हे तेव्हा कोवळी होती, शहारलेली डहाळी होती, आणि तू श्रावण घेऊन आलीस, मी ओल्या सरीत प्रेम जणू काही पावन झालं। पुढच्या चारोळीमध्ये मी लिहिलंय की दाटून आलेला मनातला हा हळवा प्रहर, दाटून आलेला मनातला हा हळवा प्रहर, मी त्यात डोळ्यातला हा श्रावणाचा कहर, दाटून आलेला मनातला हा हळवा प्रहर, मी त्यात डोळ्यातला हा श्रावण कहर, डोळ्यातला हा श्रावण कहर। तर डोळ्यातल्या श्रावणाबद्दलची माझी ही चारोळी होती श्रोते हो। तुम्ही हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये आहात माझ्यासोबत, म्हणजेच आरजे कैलास सोबत। सौ हेमांगी बोंडे मॅडम यांनी बालेवाडी पुणे येथून लिहिलंय। सौ हेमांगी बोंडे मॅडम लिहितायत बालेवाडी पुणे येथून। मॅडम लिहितायत की हिरवी झाडे हिरव्या वेली, हिरवी झाडे हिरव्या वेली, हिरवाईत हसतो श्रावण, वा निळ्या सावळ्या हातांमधल्या रेशीम धाग्यात रमतो श्रावण, निळ्या सावळ्या हातांमधल्या रेशीम धाग्यात रमतो श्रावण, रमतो श्रावण। आणि खरंय की हिरवी झाडे हिरव्या वेली आणि त्या हिरवाईमध्ये जणू काही श्रावण हसत असतो। खूप सारे सण उत्सव येतात ज्यामध्ये रक्षाबंधन सुद्धा असतो, त्या रेशीम धाग्यामध्ये सुद्धा रमतो श्रावण। खूप अप्रतिम सुंदर भाव या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते। सौ हेमांगी बोंडे मॅडम यांची बालेवाडी पुणे इथून पाठवलेली ही रचना। पुढच्या रचनेमध्ये मेघा अरबुज मॅडम यांनी सिंहगड रोड पुणे इथून लिहिलंय। मॅडम लिहितायत की श्रावण आला श्रावण आला, मातीचा सुगंध घेऊन आला, श्रावण आला श्रावण आला, मातीचा सुगंध घेऊन आला, ऊन पावसाचा खेळ मांडत, ऊन पावसाचा खेळ मांडत, सगळीकडे चैतन्य पसरवून गेला, सगळीकडे चैतन्य पसरवून गेला। आणि खरंय की श्रावण आला हे सांगावं लागत नाही, निसर्गाला पाहिलं की लक्षात येतं की श्रावण आलेलं, कारण तो मातीचा सुगंध घेऊन येतो, सरी बरसत असतात आणि ऊन पावसाचा खेळ चालू असतो। क्षणांना मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं मेघा अरबुज मॅडम यांनी सिंहगड रोड पुणे इथून। आणि श्रोते हो, पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया, म्हणजेच चारोळीकडे वळूया, ज्या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेमध्ये सौमिना उपासनी मॅडम लिहित आहेत निगडी प्राधिकरण पुणे इथून। सौमिना उपासनी मॅडम यांनी निगडी प्राधिकरण पुणे इथून लिहिलंय की ऊन पावसाचा खेळ रंगला सणासुदीने असे बहरला, ऊन पावसाचा खेळ रंगला सणासुदीने असे बहरला, व्रत वैकल्य येती फळाला, व्रत वैकल्य येती फळाला, शालू हिरवा अवनीने नेसला, शालू हिरवा अवनीने नेसला। आणि खरंय की ऊन पावसाचा खेळ हा श्रावणामध्ये रंगत असतो, सणसूद असतात, व्रत वैकल्य असतात, आणि अवनी जणू काही हिरवा शालू नेसलेली असते। सौ मीना उपासनी मॅडम यांची निगडी प्राधिकरण पुणे इथून पाठवलेली ही अप्रतिम अशी चारोळी निसर्गाचं सुंदर वर्णन करणारी होती। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ रोहिणी अमोल पराडकर मॅडम लिहित आहेत कोल्हापूर येथून। सौ रोहिणी अमोल पराडकर मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिलंय श्रावणात घननिळा, श्रावणात घननिळा बरसला, श्रावणात घननिळा या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की श्रावण

घन निळा बरसला पाना फुलांनी निसर्ग नटला। श्रावणात घन निळा बरसला पाना फुलांनी निसर्ग नटला। डोंगर माथी झरा वाहिला डोंगर माथी झरा वाहिला प्रभातीचा सूर्य गाली हसला। प्रभातीचा सूर्य गाली हसला क्या बात आहे। खूप अप्रतिम सुंदर निसर्ग वर्णन मॅडमच्या या रचनेमध्ये होत की डोंगर माथ्यावर झरा वाहिला आणि प्रभातीचा सूर्य सुद्धा गाली हसला। चौ रोहिणी अमोल पराडकर मॅडम यांची कोल्हापूर येथून पाठवलेली ही अप्रतिम सुंदर अशी चारोळी होती ज्यामध्ये विद्या कुंभार मॅडम लिहित आहेत कोल्हापूर येथून। विद्या कुंभार मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिले सुखद श्रावण या शीर्षकाखाली की प्रेमाचा सुखद श्रावण नित्य साजरा करावा। प्रेमाचा सुखद श्रावण नित्य साजरा करावा विश्वासाच्या जोरावर नात्यात रंग भरावा। विश्वासाच्या जोरावर नात्यात रंग भरावा क्या बात आहे। आणि खरंय की प्रेमाचा सुखद श्रावण हा नित्य साजरा करावा आणि विश्वासाच्या जोरावर नात्यात रंग भरावा। खूप सुंदर असा संदेश या चारोळीमध्ये आहे नायका श्रोते हो की प्रेमाचा सुखद श्रावण रोज साजरा केला पाहिजे कारण जोपर्यंत आपण सुखाचा श्रावण पाहत नाही सुखाच्या श्रावणाचे सोहळे साजरे करत नाही तोपर्यंत नात्यामध्ये रंग भरला जाणार नाही आणि आपलं मन सुद्धा आनंदी होणार नाही। नात्यामध्ये विश्वासाच्या जोरावर रंग भरावा असं सुंदर शब्दांकन केलेलं आहे विद्या कुंभार मॅडम यांनी कोल्हापूर येथून पाठवलेल्या चारोळीमध्ये। पुढच्या चारोळीमध्ये सौ सुजाता जयंत बोबडे मॅडम लिहित आहेत। सौ सुजाता जयंत बोबडे मॅडम यांनी लिहिले की श्रावण आला घेऊन ऊन पावसाचा खेळ। श्रावण आला घेऊन ऊन पावसाचा खेळ लेवून सृष्टी सौंदर्य व्रत वैकल्य साऱ्यांचा चाले श्रावणात मेळ। साऱ्यांचा चाले श्रावणात मेळ वा। आणि खरंय की श्रावण ऊन पावसाचा खेळ असतो आणि सृष्टी सौंदर्य त्यामध्ये असत ज्याला मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं सुजाता सौ सुजाता जयंत बोबडे मॅडम यांची ही अप्रतिम अशी चारोळी होती। पुढच्या चारोळीमध्ये स्वप्नझुला या नावाने सर लिहितात त्र्यंबक शेनितकर सरांनी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथून लिहिले। स्वप्नझुला या नावाने त्र्यंबक शेनितकर सरांनी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथून लिहिलंय की श्रावणातल्या सरीत आम्ही दोघे भिजलो होतो खूप। वा श्रावणातल्या सरीत आम्ही दोघे भिजलो होतो खूप एरवी काळा कुरकुरीत मी एरवी काळा कुरकुरीत मी उजळून दिसत होतो सखीला माझे रूप। उजळून दिसत होते सखीला माझे रूप एरवी काळा कुळकुळीत मी उजळून दिसत होते सखीला माझे रूप सखीला माझे रूप। तर श्रावणातल्या सरीमध्ये जेव्हा आम्ही दोघे भिजलो तेव्हा माझं रूप सुद्धा निखरलं। श्रावणाच्या सरींनी निखरलेलं रूप सरांनी शब्दबद्ध केलेलं होतं। खूप अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते आणि पुढच्या चारोळीमध्ये सरिता यस सुटे मॅडम यांनी हिंगणघाट जिल्हा वर्धा येथून लिहिलंय। सरिता यस सुटे मॅडम लिहित आहेत हिंगणघाट जिल्हा वर्धा येथून श्रावणातल्या सरीत आठवण तुझी येते। श्रावणातल्या सरीत आठवण तुझी येते हातात चहा पण तुझीच गोडी येते। हातात चहा पण तुझीच गोडी येते पाऊस बाहेर कोसळतोय धुंद होऊन। पाऊस बाहेर कोसळतोय धुंद होऊन आणि आत मन तुझ्यासाठीच झुरते। आणि आत मन तुझ्यासाठीच झुरते तुझ्यासाठीच झुरते। वा तर आठवणीतला श्रावण मॅडमनी खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेला आहे की श्रावणातल्या सरीत तुझी आठवण येते। हातात चहाचा कप असतो पण गोडी तुझी असते। जेव्हा जेव्हा बाहेर श्रावण बरसतो तेव्हा तुझ्यासाठी मन झुरत असतं। तर अप्रतिम सुंदर प्रेम आणि विरह या दोन्ही बद्दलचे भाव मॅडमच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होते। सरिता यस सुटे मॅडम यांनी हिंगणघाट जिल्हा वर्धा येथून पाठवलेली ही रचना। पुढच्या भाग्यश्री परब मॅडम लिहित आहेत मुंबई येथून। भाग्यश्री परब मॅडम यांनी मुंबई येथून लिहिलंय की श्रावण आला दारी हिरवाईने नटे सगळं रान। श्रावण आला दारी हिरवाईने नटे सगळं रान सरींचा वर्षाव भारी फुले निसर्गाची बाग सरींचा वर्षाव भारी।

फुले निसर्गाची बाग। वा तर श्रावण जेव्हा दारी येतो तेव्हा हिरवाईच हिरवाई असते, आणि त्या सुंदर अशा हिरवाईला निसर्गाच्या फुललेल्या बागेला मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं। आणि श्रोतेहो यासोबतच पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये कविता किरण वालावलकर मॅडम लिहित आहेत दावणगिरी कर्नाटक येथून। कविता किरण वालावलकर मॅडम यांनी दावणगिरी कर्नाटक येथून लिहिलंय की घननिळ्या श्रावणात थेंब मोती बरसले, घननिळ्या श्रावणात थेंब मोती बरसले, रानोमाळ पावसात जणू मोत्यांनी सजले, रानोमाळ पावसात जणू मोत्यांनी सजले, जणू मोत्यांनी सजले। क्या बात आहे! आणि खरंय की जेव्हा श्रावण बरसतो तेव्हा तो बरसताना जणू काही मोती बरसवत असतो, आणि रानोमाळ जे आहे ते त्या श्रावण सरींनी, त्या घननिळ्या श्रावणाने मोत्यांनी सजून जातात। आपण आपल्या आजच्या या शोमध्ये श्रावण या शब्दावर बोलत आहोत। तुम्ही आरजे कैलाससोबत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये। आणि श्रोते हो, या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये कुमारी प्रियंका जगझाप मॅडम यांनी सोलापूर येथून लिहिलंय। कुमारी प्रियंका जगझाप मॅडम लिहित आहेत सोलापूर येथून। श्रावण आला घेऊन रिमझिम सरी, मातीच्या गंधात दडला नवा छंद। वा! श्रावण आला घेऊन रिमझिम सरी, मातीच्या गंधात दडला नवा छंद, हिरव्या पालवीने सजली धरती, हिरव्या पालवीने सजली धरती, मनामध्ये जागला पावसाचा आनंद, मनामध्ये जागला पावसाचा आनंद। तर श्रावणाच्या सरी जेव्हा येतात त्या रिमझिम सरी सोबत मातीच्या गंधात दडलेला एक नवा छंद असतो, आणि हिरव्या पालवीने धरती सजून जाते, मनामध्ये पावसाचा आनंद जागतो। खूप अप्रतिम श्रावणाबद्दलचे भाव या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ अस्मिता महेश गुंड मॅडम लिहित आहेत कोणीरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून। सौ अस्मिता महेश गुंड मॅडम यांनी कोणीरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून लिहिलंय की आला श्रावण श्रावण ओला चिंब होऊन, आला श्रावण श्रावण ओला चिंब होऊन, शहारली धरणी आई, शहारली धरणी आई, त्याच्या सरीत नाहून, त्याच्या सरीत नाहून, त्याच्या सरीत नाहून। वाह वाह! तर श्रावण जो ओला चिंब होऊन येतो आणि धरणी आई त्याच्या सरीमध्ये नाहून जाते, दरिद्रीला श्रावणाची प्रतीक्षा असते, आणि जेव्हा तो बरसतो तेव्हा न्हालेली धरती मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेली होती। पुढच्या चारोळीमध्ये सुरेखा ज्ञानदेव आवटे मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय। सुरेखा ज्ञानदेव आवटे मॅडम लिहित आहेत पुणे येथून की श्रावणातली ती सर मला काही सांगून गेली, श्रावणातली ती सर मला काही सांगून गेली, सतत बरसून उजाड माळावर हिरवळ घालून गेली। क्या बात आहे! श्रावणातली ती सर मला काही सांगून गेली, सतत बरसून उजाड माळावर हिरवळ घालून गेली। थांबू नकोस, प्रयत्न कर, बदलून टाक हे निरस जीवन। थांबू नकोस, प्रयत्न कर, बदलून टाक हे निरस जीवन। श्रावण पुन्हा एकदा सजला, श्रावण पुन्हा एकदा सजला, तुला नव्याने घडवण्यासाठी, तुला नव्याने घडवण्यासाठी। क्या बात आहे! खूपच अप्रतिम भाव होते, एक सकारात्मक ऊर्जा देणारी मॅडमची ही अप्रतिम आणि सुंदर अशी रचना होती सुरेखा ज्ञानदेव आवटे मॅडम यांची पुणे येथून पाठवलेली की श्रावणातली सर मला काही सांगून गेली आणि सतत बरसून उजाड माळावर हिरवळ घालून गेली। माळ उजाड आहे म्हणजे तिथे हिरवळ येणारच नाही असा भ्रम आपण कधी मनात पाळू नये, कारण माळावर सुद्धा हिरवळ येते श्रावणाच्या एका सरींनी। तर मग आपण आपल्या जीवनातलं निरसपण का बदलू शकत नाही? थांबू नकोस, प्रयत्न कर, बदलून टाक हे निरस जीवन, असं शब्दांकन मॅडमनी केलं की थांबणं चुकीचं आहे, पुढे चालत गेलं पाहिजे, संकटांवर मात करत गेलं पाहिजे आणि प्रयत्न केले पाहिजे। जोपर्यंत प्रयत्न करणं थांबत नाही तोपर्यंत संकट मोठं वाटत नाही। ज्या दिवशी आपण प्रयत्नांना थांबू
त्याविषयी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी, छोटे छोटे प्रॉब्लेम, छोटी छोटी संकट सुद्धा मोठी वाटायला लागतील, कारण आपण प्रयत्न करत नाही. बऱ्याच वेळा मला हे जमणार नाही, मला हे शक्य नाही, मी हे करू शकत नाही असं न शब्दाचा उच्चार वापर आणि न शब्दांची संगत, जे लोक नकारात्मक आहेत त्यांची संगत आपण करतो तर आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत. मला हे जमणार नाही या शब्दाच्या ऐवजी प्रयत्न करून बघूया, जमलं तर जमलं नाही तर नाही असं जेव्हा आपण म्हणू तेव्हाच आपण यशस्वी होऊ आणि तेव्हाच आपलं नीरस असं जीवन जे आहे ते बदलू शकतं, ते सकारात्मक होऊ शकतं, ते आनंदी होऊ शकतं, ते सुखी होऊ शकतं. आणि हा आलेला श्रावण हा पुन्हा एकदा सजलेला आहे तुला नव्याने घडवण्यासाठी असं अप्रतिम शब्दांकनार आमच्या या रचनेमध्ये होतं. श्रोते हो आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरची कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: 50 साल चल सकता है उस प्रॉब्लम के साथ, और अगर फिर भी समाधान नहीं मिला तो आत्मा शरीर छोड़ेगी, दूसरा शरीर लेगी और वो ही सोच और संस्कार अपने साथ लेकर जाएगी।
1: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: एका कारोळी मध्ये सौ रूपमती पांडुरंगराव देशमुख मॅडम यांनी अकलूज येथून लिहिलंय। स्वरूपमती पांडुरंगराव देशमुख मॅडम लिहितायत अकलूज येथून श्रावणधारा या शीर्षकाखाली, की श्रावणात बहरतो गर्द हिरवा निसर्ग, श्रावणात बहरतो गर्द हिरवा निसर्ग, नभातून उतरतो जणू धरावर स्वर्ग, नभातून उतरतो जणू धरावर स्वर्ग। आणि खरंय की स्वर्ग कोणी पाहिला नाही, परंतु श्रावण जेव्हा बहरतो आणि गर्द हिरवा निसर्ग जेव्हा श्रावणामध्ये बहरतो तेव्हा असं वाटतं की जणू काही नभातून धरावर स्वर्ग उतरलेला आहे, एवढं नयनरम्य आणि मनोहारी असं श्रावणातलं ते दृश्य असतं, ज्याला मॅडमनी अप्रतिमरित्या त्यांच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं। श्रोते हो, आणि यासोबतच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम लिहित आहेत अहिल्यानगर येथून। सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम यांनी अहिल्यानगर येथून लिहिलंय की सर पावसाची श्रावणात बेधुंदाशी बरसते, सर पावसाची श्रावणात बेधुंदाशी बरसते, तिच्या भेटीची ओढ मनी अकांत माझ्या दाटते, तिच्या भेटीची ओढ मनी अकांत माझ्या दाटते, मनी अकांत माझ्या दाटते, सर पावसाची श्रावणात बेधुंदाशी बरसते। तर श्रावणातली सर आणि भेटीची ओढ याला मॅडमनी खूप अप्रतिमरित्या या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं। श्रोते हो, या सुंदर अशा चारोळीसोबत आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून। ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलंय, मॅडमनी लिहिलंय की आला श्रावण या शीर्षकाखाली, की श्रावणात चाले लपंडा व ऊन पावसाचा, श्रावणात चाले लपंडा व ऊन पावसाचा, इंद्रधनुतील सप्तरंग रिझवी मना, वाह इंद्रधनुतील सप्तरंग रिझवी मना, सणांची घेऊन मांदी आळी श्रावण आला, सणांची घेऊन मांदी आळी श्रावण आला, सृष्टी सजली नेसुनी शालू हिरवा, सृष्टी सजली नेसुनी शालू हिरवा, शालू हिरवा, तर ऊन पावसाचा लपंडाव आणि इंद्रधनुतील रिझवणारा सप्तरंग, मनाला रिझवणारा सप्तरंग, असा अप्रतिम निसर्ग आणि श्रावण मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता। श्रोते हो, या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये प्रियंका भास्करराव सरक मॅडम लिहित आहेत काक्रंबा तुळजापूर येथून। प्रियंका भास्करराव सरक मॅडम यांनी काक्रंबा तुळजापूर येथून लिहिलंय की श्रावणातील पावसाचे ते थेंब तन्मन भुलावती, श्रावणातील पावसाचे ते थेंब तन्मन भुलावती, त्यात भोले बाबांचा व्रत सोमवार इच्छा दाम्पत्य जीवनाची, त्यात भोले बाबांचा व्रत सोमवार इच्छा दाम्पत्य जीवनाची, पवित्र रक्षाबंधन अतूट भावाच्या साथीची, वा पवित्र रक्षाबंधन अतूट भावाच्या साथीची, श्रावण महिना प्रत्येक क्षण लुभावती, श्रावण महिना प्रत्येक क्षण लुभावती। आणि खरंय श्रावण आणि पावसाचे ते थेंब जे मनाला भुलावतात, व्रत वैकल्य आणि अनेक पवित्र असे सण या महिन्यामध्ये असतात, त्याबद्दलचे अप्रतिम भाव मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते पुढच्या चारोळीमध्ये। नासो कुवर सरांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय घागबारी जिल्हा नाशिक येथून लिहिले, ना सो कुवर सर लिहित आहेत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय घागबारी जिल्हा नाशिक येथून। श्रावण शीर्षकाखाली की ऊन कोवळे मन सावळे लेवून सणांचा मेळा, ऊन कोवळे मन सावळे लेवून सणांचा मेळा, तृप्त झाले जलसरींनी निळकंठ हो भोळा, वाह वाह तृप्त झाले जलसरींनी निळकंठ हो भोळा, खेळ खेळितो ऊन पावसाचा तो घननिळा, खेळ खेळितो ऊन पावसाचा तो घननिळा, तव गीत गाई उन्हाळ वारा झुले श्रावणी झुला,

व गीत गाई उन्हाळ वारा झुले श्रावणी झुला श्रावणी झुला। वा, आणि श्रावण म्हटलं की झुलावा, श्रावण म्हटलं की जलसरी आल्या, आणि श्रावण म्हटलं की सणांचा मेळा आला, ज्याला सरांनी खूप अप्रतिम सुंदर रीत्या जे आहे ते शब्दबद्ध केलेलं होतं श्रोते हो। आणि या अप्रतिम अशा चारोळीनंतर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये प्रतिभा गौपाले मॅडम यांनी नागपूर येथून लिहिले। प्रतिभा गौपाले मॅडम लिहित आहेत नागपूर येथून की होता स्मरण तुझे दरवळे श्रावण मास, क्या बात आहे, होता स्मरण तुझे दरवळे श्रावण मास, रिमझिम पावसात या होई फक्त तुझाच भास, रिमझिम पावसात या होई फक्त तुझाच भास, होई फक्त तुझाच भास। वाह वाह वाह, तर होता स्मरण तुझे दरवळे श्रावण मास, फक्त स्मरण जरी तुझं झालं तरी असं वाटतं की जणू काही श्रावण मासच दरवळतोय, आणि जेव्हा पाऊस रिमझिमतो तेव्हा तुझा भास होतो, तो अवतीभोवती असल्याचा भास होतो। खूप अप्रतिम सुंदर असे प्रेमभाव मॅडमच्या या रचनेमध्ये श्रावणाबद्दल आणि त्या रिमझिमणाऱ्या पावसाबद्दलचे होते श्रोते हो। या सुंदर अशा चारोळीनंतर पुढच्या चारोळीमध्ये नामदेव तुकाराम पाटील सरांनी सरोळी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथून लिहिले। नामदेव तुकाराम पाटील सर लिहित आहे सरोळी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथून, आणि सरांनी लिहिलंय की आभाळातून बरसती रिमझिम धारा हिरवागार झाला निसर्ग सारा, आभाळातून बरसती रिमझिम धारा हिरवागार झाला निसर्ग सारा, श्रावण म्हणजे आनंदाचा साज, श्रावण म्हणजे आनंदाचा साज, चोहीकडे पसरतो भक्तिमय आवाज, चोहीकडे पसरतो भक्तिमय आवाज, क्या बात आहे। आणि खरंय की श्रावण म्हणजे आनंदाचा साज असतो जो सगळीकडे भक्तिमय असा आवाज पसरतो, त्या श्रावणाला सरांनी खूप अप्रतिम भावपूर्णपणे शब्दांकन केलेलं आहे श्रोते हो। आणि या रचनेसोबत पुढच्या चारोळीमध्ये सौ कविता पाचंगरे मॅडम यांनी शिरूर जिल्हा पुणे येथून लिहिले। सौ कविता पाचंगरे मॅडम लिहित आहेत शिरूर जिल्हा पुणे येथून की हिरवाईच गोंदन दिलं वसुंधरेला आंदन, वाह वाह, हिरवाईच गोंदन दिलं वसुंधरेला आंदन, जणू होण्या तिचं सासरी, जणू होण्या तिचं सासरी, गोड श्रावण रूपी नांदन, गोड श्रावण रूपी नांदन, वाह, तर हिरवाईच गोंदन दिलं वसुंधरेला आंदन, अप्रतिम अशी शब्दरचना मॅडमच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये होती श्रोते हो। आणि या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीसोबत आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये अपूर्वा अजय पत्तेवार मॅडम लिहित आहेत नाशिक येथून। अपूर्वा अजय पत्तेवार मॅडम यांनी नाशिक येथून लिहिलंय श्रावण सरी शीर्षकाखाली की श्रावण सरींचा हा अनुपम साज, श्रावण सरींचा हा अनुपम साज, हिरवाईत दडले निसर्गाचे राज, श्रावण सरींचा हा अनुपम साज, हिरवाईत दडले निसर्गाचे राज, धरतीच्या अंगणी आनंद फुलला, धरतीच्या अंगणी आनंद फुलला, श्रावण सरी मनचिंब भिजवून गेली, श्रावण सरी मनचिंब भिजवून गेली, मनचिंब भिजवून गेली, वाह वाह। आणि खराई श्रोते हो की श्रावण सर ही मनाला भिजवून जाते नाही का, कारण श्रावणाबद्दल लिहिताना श्रावणाबद्दल बोलताना कितीही लिहिलं तरी शब्द चापोरे पडतात नाही का, कारण श्रावण असतोच तसा, श्रावण मनभावन असतो, श्रावण आनंदी करणारा असतो, आणि श्रावण जो आहे तो अगदी मनाला प्रसन्न करून आपल्याला चैतन्य देतो। श्रावण हा प्रत्येकाने जे आहे ते आनंदाला आनंद घेतला पाहिजे श्रावणाचा, प्रत्येकाने या श्रावणामध्ये जे आहे ते भरभरून जगलं पाहिजे, सणांचा उत्सवांचा जे आहे ते आपण आनंद घेतला पाहिजे। खूप वेळा आपण आपल्या कामाच्या व्यापामधून जे आहे ते वेळ काढू शकत नाही, परंतु आपण तसं न करता आपण वेळ काढला पाहिजे, क्षण जगलं पाहिजे, कारण जोपर्यंत आपण क्षणांचा आनंद घेत नाही, जोपर्यंत आपण अवतीभोवती पाहत नाही, आपण पाहिलं असेल की गणेशोत्सव येतोय आणि त्याची तयारी सुद्धा सगळीकडे आहे, ढोल ताशांचे गजर, त्याची रिहर्सल प्रॅक्टिस जी आहे ती सुद्धा सगळीकडे चालू असते, आणि आपण जे आहे ते आपल्या दैनंदिन जीवनामधून

या सर्व सणांचा उत्सवांचा आपण जे आहे ते आनंद घेतला पाहिजे. श्रावणाच्या अनुषंगानं बोलत असताना खूप सुंदर सुंदर रचना ज्या आहेत त्या आपण ऐकल्या आणि मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय आणि आपण आपल्या या शोची समाप्ती करतोय माझ्या या चारोळीने. मी माझ्या चारोळीमध्ये लिहिलंय की जगण्याला सुखदुःखांची असते किनार, जगण्याला सुखदुःखांची असते किनार, मनात उठलेल्या वादळांचा तैलशील का भार. जगण्याला सुखदुःखांची असते किनार, मनात उठलेल्या वादळांचा पेलशील का भार. नात्यांमधल्या ग्रीष्माची थंड झुळूक होशील का ग, नात्यांमधल्या ग्रीष्माची थंड झुळूक होशील का ग, तू शब्दांचा श्रावण होशील का ग, तू शब्दांचा श्रावण होशील का ग. जगण्याला सुखदुःखांची असते किनार, मनात उठलेल्या वादळांचा पेलशील का भार. जगण्याला सुखदुःखांची असते किनार, मनात उठलेल्या वादळांचा पेलशील का भार. नात्यांमधल्या ग्रीष्माची थंड झुळूक होशील का ग, नात्यांमधल्या ग्रीष्माची थंड झुळूक होशील का ग, तू शब्दांचा श्रावण होशील का ग, तू शब्दांचा श्रावण होशील का ग. तर शब्दांचा श्रावण होऊया, चला स्वतः आनंदी होऊया आणि सर्वांना आनंदी करूया, या श्रावणाचा आनंद घेऊया. श्रोते हो, बघता बघता तुमच्याशी गप्पा मारता मारता कळतच नाही की कधी वेळ संपते. बोलायचं खूप सारं असतं, तुमच्या रचनाच एवढ्या अप्रतिम असतात की प्रत्येक रचना आणि प्रत्येक शब्द हे अगदी मनभावन असतं. त्याच्यावर किती बोलावं आणि किती नको असं होऊन जातं, परंतु शेवटी वेळेचं हे बंधन असतं नाही का. आणि आज सुद्धा तुमच्या सर्वांच्या अप्रतिम सुंदर अशा रचनांचं सादरीकरण करता करता बघा ना, घड्याळ मला खुणावतंय आणि सांगतंय की तुझी आजच्या शोची वेळ संपते. त्यामुळे श्रोते हो, घड्याळाचा मान राखून मला आजच्या शोपुरती तुमची रजा घ्यावी लागणार आहे. हो, पण मी तुम्हाला पुन्हा भेटायला येणार आहे पुढच्या रविवारी दुपारी ठीक 2 वाजता तुमच्या आवडीच्या FM वर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी राहा, आनंद लुटा, आरजे कैलास सोबत.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां, ऐसा यार आला.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात पीठ वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं. त्याचसोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार मित्र हो, मनापासून स्वागत आपल्या सर्वांचं आपल्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे रंग नवे। मित्रांनो, कुठलीही चांगली गोष्ट जीवनात करायची असेल तर ते गाठण्याआधी त्याच्या फायद्याची एक लिस्ट तयार करावी, आणि जर एखादी वाईट गोष्ट सोडायची असेल तर त्याच्याही नुकसानाची एक लिस्ट तयार करावी। ह्याने आपल्याला ते मिळवण्यास किंवा सोडण्यास मदत होते। मित्रांनो, आजचा आपला विषय राग, पण यात आज आपण पाहणार आहोत की रागाचे फायदे आणि रागाने होणारे नुकसान। आता तुम्हाला वाटेल रागाचे फायदे पण आहेत का? तर हो, हे तर पहिल्यांदाच ऐकलं असेल। आज आपण ऐकणार आहोत रागाबद्दल। मित्रांनो, राग हा आपला महाशत्रू आहे ही गोष्ट आधी मान्य करा, कारण बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की क्रोध नैसर्गिक असतो, राग येणं नैसर्गिक आहे।

पण नाही. जर राग हा नैसर्गिक असता ना, तर राग केल्यानंतर आपल्या मनाला शांतीचा अनुभव झाला असता. पण राग ही नैसर्गिक प्रवृत्ती नव्हेच. बहुतेक वेळा घरामध्ये हे पाहण्यात येतं की घरात कुठल्या ना कुठल्या व्यक्तीचा स्वभाव रागिष्ट असतो. लोकांना वाटतं रागाने इतरांकडून काम करून घेता येतात, पण राग म्हणजे त्या व्यक्तीमधील शांतीची कमी. रागाचे अनेक दुष्परिणाम आहेत. शरीरावर वाईट प्रभाव तर पडतोच, पण आपल्याला आयुष्यभर गोळ्या खाण्यास भाग पाडतात. त्याचबरोबर निरर्थक राग करण्याची सवय लागते आणि इतरांच्या मनात आपली रिस्पेक्ट, आपला आदर कमी होतो. इथे एक आपण गोष्ट पाहूया. एकदा एक मुलगा ज्याला खूप राग यायचा, त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं की तू जेव्हा जेव्हा राग करशील ना, तेव्हा तू भिंतीवर एक खिळा ठोकायचा. काही दिवसांनी त्या मुलाच्या लक्षात आलं की तो न कळत किती राग करायचा, कारण त्याची भिंत खिळाने भरली होती. त्याला याची जाणीव झाली होती. त्याने आपल्या वडिलाला हे सांगितलं. तेव्हा वडील म्हणाले, एक काम कर, जेव्हा जेव्हा एखाद्याच्या रागाला शांतपणे तू सामोरं जाशील ना, तेव्हा तेव्हा एक एक खिळा भिंतीतून काढून टाक. काही दिवस त्या मुलाने लक्ष देऊन हे कार्य केले आणि वडिलांना सांगितलं की एकही खिळा भिंतीत उरला नाही आणि आता माझी राग करण्याची प्रवृत्ती पण निघून गेली. आता मी शांतपणे एकूण गोष्टी समजून कार्य करतो. यावर वडील म्हणाले, बाळा तू परत जा आणि त्या भिंतीला बघ. जरी तू खिळे काढले असतील तरी छिद्र तिथे आहेत. म्हणजेच राग आपण करतो, पण त्याचा प्रभाव इतरांच्या हृदयात खिळ्याप्रमाणे लागतं आणि बराच वेळ जातो रिकवर व्हायला. मित्रांनो, कधी कधी ते छिद्र बुजतच नाहीत आणि क्रोध अग्नी बदल्याच्या भावनेत बदलते. जर कोणाचा बदला घेतला तर तो आपला बदला घेणार. या प्रकारे ही साखळी प्राणांत चालत जाते आणि त्याच्या नंतरही कायम राहते. म्हणून आता याला इथेच थांबवू. इथे घेऊयात मित्रांनो छोटासा ब्रेक आणि परत भेटूया याच विषयावरती.

0: नमस्कार, अपन एक तहत रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार, मी आहे शुभांगी आणि आपण ऐकत आहात आपला कार्यक्रम रंग नवे। मित्रांनो, रागाबद्दल आपण बोलत होतो। ही रागाची नकारात्मक ऊर्जा जी आहे ना, त्याला सकारात्मक ऊर्जेमध्ये परिवर्तन करा। चला तर ऐकू याच्यावरती एक गोष्ट। मंदिरात प्रवेश करत असताना राजाने त्याच्या पायाचे पादुका द्वारपालाच्या ताब्यात ठेवले। द्वारपालाच्या लक्षात आलं की पादुकांवरती धूळ साठली आहे। त्याने कपड्याने ते पुसायला घेतलं। कपडा थोडा मळलेला होता, पादुका थोडे अधिकच मळले। राजा परत आला, त्याची नजर पडली आणि राजाला खूप राग आला। त्यांनी कडकपणे विचारले, ही घाण कुणी केली? द्वारपाल भयभीत झाला आणि म्हणाला, क्षमा करा महाराज, सेवकाकडून हे विसरून झालं। पण वाक्य पूर्ण होण्यापूर्वी त्याच्या डोक्यावर पादुकाचा धारदार झटका लागला। डोके फुटले, रक्त वाहू लागलं होतं। राजा तर राजभवनात गेला, पण सुडेच्या ज्वालेत पेटलेला हा द्वारपाल त्याच्या घरी गेला। त्याचे अन्न पाणी घेण्यास बंद झाले। जेव्हा बायकोने हे पाहिलं, तेव्हा तिने त्याला विचारलं, स्पष्ट केलं की आपण या अग्नीत आपल्या शक्तींचा नाश का करताय? जर सूड घ्यायचा असेल तर सूड घेण्याचा मी तुम्हाला योग्य मार्ग सांगते। उठा। बायकोच्या सल्ल्यानुसार तो उठला। त्यांनी आंघोळ केली, थोडं खाल्लं आणि मग बायकोच्या सांगण्याप्रमाणे तो वाराणसीला अभ्यास करण्यासाठी निघून गेला। 10 वर्षाच्या कठोर अभ्यासाचा नंतर तो आचार्य म्हणून परत आला। इथे एक दिवस राजाने आपल्या अस्वस्थ आईच्या उपचारासाठी यज्ञ केला आणि याच आचार्याला यज्ञाचा ब्राह्मण म्हणून नियुक्त केलं। यज्ञ पूर्ण झाल्यानंतर दक्षिणा म्हणून त्याने राजाचे कोणतेही जुने पादत्राणे मागितले आणि दररोज त्याची उपासना करण्यास सुरुवात केली। एके दिवशी राजाने आपल्या जुन्या पादुकांबद्दल इतका आदर आणि

तर तिचे कारण विचारले. द्वारपाल म्हणाले, राजन, त्यांच्या कृपेमुळे आज मी या पदावर आहे आणि माझा सन्मान झाला. आणि त्यानंतर त्यांनी संपूर्ण घटना जी घडली होती ती सांगितली. हा विचित्र सूड पाहून राजा भारावून गेला. त्यांनी द्वारपालाचा गौरव केला आणि राजपुरोहित हे पद त्याला बहाल केले. द्वारपालाने सूडाच्या अग्नीत जळण्याऐवजी स्वतःच्या संशोधनाचा मार्ग उजळून टाकला आणि त्या प्रकाशाने त्याला इतकं समकवलं की राजाला स्वतःला झुकावे लागले. ह्या गोष्टीतून मित्रांनो इतकंच समजतं की आपल्यात अनायास प्रवेश झालेल्या रागरूपी ऊर्जेला चांगल्या रीतीने वापरावे, ज्याने इतरांचं भलं होईल आणि वैरीही मित्र होईल. आणि अशाच प्रकारचं जिवंत उदाहरण म्हणजे संत ज्ञानेश्वरांचं त्यांचं उदाहरण आहे, ज्यांच्या क्रोधाग्नीने मुक्ताईने भाकरी भाजले, त्या ज्वालेला चांगल्या कार्यात लावून लाभ घेतला. म्हणून जर राग सोडता येत नसेल तर त्याला परावर्तित करा. मित्रांनो इथे घेऊ छोटासा ब्रेक, थोडासा विचार करा या विषयावरती, परत भेटूया एक सुंदरशा गीतानंतर.

नमस्कार मित्र हो, छोट्याशा ब्रेक नंतर आपलं पुनश्च स्वागत। मी आहे शुभांगी आणि आपण ऐकत आहोत विषय चालला होता रागाबद्दलचा।

रागाऐवजी इतरांवर दयाभाव रहम भाव ठेवायला शिकले पाहिजे, कारण चुका सगळ्यांकडून होतात. इथे राग करण्याऐवजी समोरच्याला आपला वेळ घालून काम कशा प्रकारे नीट करायचं हे शिकवा, म्हणजे ते आपले मित्र बनतील, आपली शक्ती बनतील. या उलट रागामुळे आत्म्याची सारी शक्ती नष्ट होते आणि तो कमजोर होतो. म्हणून तर राग केल्यावर शरीर काय तर मस्तिष्क पण हलतं आणि आपण दिवसभर अस्वस्थ फील करतो. म्हणतात ना, रागाने घरातले पाण्याचे मडके पण सुकून जातात. हेच नव्हे तर रागासोबत ईर्षा, घृणा, द्वेषभाव हे सगळं रागाचे मूल बाळ सुद्धा त्याच्यासोबत येतात. आज घराघरामध्ये महाभारत हे रागाच्या आपल्या वृत्तीमुळेच ना. मित्रांनो, घरामध्ये शांत वातावरण ठेवण्याची जबाबदारी सगळ्यांचीच असते ना. जर एखाद्याचा राग आला तर युक्तीने त्याला सामोरं जावा. उदाहरणार्थ, जेव्हा घरातील एखादी व्यक्ती असे म्हणते की अरे तू हे काय केलंस, रागू नका, सफाईही देऊ नका, परंतु मनामध्ये परीक्षण करा. आपण काय करतो, लगेच प्रतिउत्तर देतो, पण नाही, मनामध्ये परीक्षण करा. जर चूक असेल तर सॉरी म्हणा, चूक नसेल तर मनात विचार करा की त्याची कार्य करण्याची पद्धत आणि माझी कार्य करण्याची पद्धत वेगळी आहे, पण दोघेही बरोबर आहेत. पण उलट उत्तर देऊ नका. नेहमी हे ईश्वराचे महावाक्य लक्षात ठेवा, जर आपण सत्य आहोत आणि सत्य मांडायची सांगण्याची पद्धत जर चुकीची असेल तर ते सत्य सत्य नसतं. हा, स्वयंपाकावरून जर कोणी आपल्याला ओरडलं तरी नाराज होऊ नका, कारण चुका सगळ्यांकडून होतात. कर्माच्या फळांची अपेक्षाच नको. तुम्ही तुमचा 100% प्रयत्न केला हे तुम्हाला माहिती ना. चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस. शेवटी एवढंच सांगेन, देवाने आपल्या सगळ्यांना सद्गुण रूपी चावी दिलेली आहे. फक्त आपण त्याला ना उजव्या बाजूला फिरवायच्याऐवजी डावीकडे फिरवतो. म्हणून खजिना असूनही आपण भाग्यहीनच राहतो. म्हणून म्हणते मित्रांनो, बदला न लो लेकिन बदल के दिखाओ. धन्यवाद.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा.

0: नवरात्रम्हणलं की भक्तीचा रंग, उत्सवाच्या संग आणि गरबाच्या तालावर थिरकणारे पाय. नऊ दिवस नऊ रंग आणि जल्लोष मात्र एकदम हटके स्टाईल मध्ये. अरे वा मंडळी, आता हा टेका तुम्हालाही गरब्याच्या मैदानात घेऊन जायची इच्छा करत आहे ना? पण थांबा, अजून धमाल बाकी आहे. कारण गरब्याचा रंग चढला की मन म्हणतं तर चला मंडळी, ताल धरूयात, फेर धरूयात आणि नवरात्राचा आनंद द्विगुणित करूयात. आई जगदंबेच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य सुख समृद्धी आणि आनंदाने भरून जावो. तुम्हा सर्वांना नवरात्री आणि दसऱ्याच्या पुणेरी आवाज 160.8 परिवाराकडून हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा. आता वेळ झाली आहे गरब्याच्या धमाकेदार ठेक्याची, तर रेडिओचा आवाज चढवा आणि मनसुक्त नाचा आणि बोला जय माता दी.
1: मिसाइल मैन जैनुलाब्दीन रामेश्वरम कस्बे के एक मध्यवर्गीय परिवार के मुखिया थे. उनका बेटा अबुल